0: Pakistan-occupied Jammu and Kashmir, the MEA spokesperson said that the government has always maintained that the entire Union territories of Jammu and Kashmir and Ladakh are an integral part of India. The United Nations Human Rights Agency has voiced concern over the wave of unrest in Pakistan-occupied Jammu and Kashmir, calling for investigations into deaths of protesters. In a statement, UN High Commissioner for Human Rights, Volker Türk, urged Pakistani authorities to exercise restraint, protect fundamental rights, and ensure accountability for reported violence ahead of regional elections at the end of the month. Minister for Foreign Affairs of Panama, Javier Eduardo Martinez Acha Vasquez, will be undertaking an official 5-day visit to India from tomorrow. In the Japan Open badminton, star Indian shuttler and two-time Olympic medalist PV Sindhu will face world number 4 Chen Yufei of China in the semi-final of the women's singles in Tokyo this morning. Sindhu advanced to the last four after former world champion Nozomi Okuhara of Japan withdrew from her quarter-final match yesterday. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरातल्या 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन. राज्यातल्या बारामती आणि नांदुरा स्थानकांचा समावेश. देशातल्या पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वेगाडीला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा. पुणे विभागातील 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं आज भूमिपूजन. आणि राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल जालंधर रेल्वे स्थानकातून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण करण्यात आलं. यात राज्यातील बारामती आणि नांदुरा या 2 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. बारामती इथल्या पुनर्विकसित रेल्वे स्थानकाच्या कोनशिलेचं प्रत्यक्ष अनावरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास हा केवळ स्थानकाचा कायापालट नसून बारामतीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासाला नवी गती देणारा टप्पा असल्याचं पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं. अंदाजे 26 कोटी रुपये खर्चून पुनर्विकसित करण्यात आलेल्या या स्थानकात आता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. यानिमित्त रेल्वे विभागातर्फे निबंध आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नांदुरा रेल्वे स्थानकात या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार चैनसुख संचेती तसंच लोकप्रतिनिधी, रेल्वे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल हरियाणात जिंद ते सोनीपत दरम्यान भारतातील पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. आरेखन आणि निर्मिती स्वदेशातच झालेली हायड्रोजनवर चालणारी ही रेल्वेगाडी मेक इन इंडियाचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. तर देशातील पहिली हायड्रोजन चलित रेल्वे हे एक ऐतिहासिक यश असल्याचं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या रेल्वेत हायड्रोजनचं रुपांतर वाफेत होत असल्यामुळे शून्य कार्बन उत्सर्जन होतं. हायड्रोजनवर संचलित रेल्वेगाड्या धावणाऱ्या मोजक्या देशांच्या गटात आता भारत सामील झाला आहे. या गटात जर्मनी, जपान, चीन आणि अमेरिका यांचा समावेश आहे. पुणे विभागातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं महत्वाच्या ठरणाऱ्या 138 किलोमीटर लांबीच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन आज पुण्यात होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पांचा शुभारंभ होणार आहे. यात पुणे शिरूर 6 पदरी राष्ट्रीय महामार्ग, हडपसर यवत राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग या प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे अहिल्यानगर सोलापूर आणि औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक वेगवान होण्यास मदत होऊन प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होईल। या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत। शिक्षणासोबत कौशल्यांचं एकत्रीकरण अत्यंत महत्वाचं असून त्या माध्यमातून रोजगार देणारे पदवीधर निर्माण करावेत असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं। DGII 100X महाराष्ट्र पुणे संवाद आणि सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सहकार्यानं पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। प्रत्येक विद्यापीठ परिसर नाविन्यतेचं केंद्र बनावं, जिथं विद्यार्थी रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार देणारे पदवीधर होतील अशी आशा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली। कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील विकासाचे तीन प्रमुख आधारस्तंभ ठरणार असून या क्षेत्रात राज्यात मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। आय हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित क्वांटम तंत्रज्ञान अध्यापक विकास कार्यक्रमाच्या काल मुंबईत झालेल्या समारोप प्रसंगी ते बोलत होते। पुढील टप्प्यात 500 प्रशिक्षक आणि किमान 5,000 अधिक क्वांटम प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। पुढच्या वर्षी होणाऱ्या वेव्स परिषदेसाठी कार्यक्रमाचं नियोजन, विभागनिहाय जबाबदाऱ्या आणि विविध समन्वयाच्या बाबी वेळेत पूर्ण कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। वेव्स 2027 तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काल बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते। संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिगटाची बैठक झाली। बैठकीदरम्यान नेत्यांनी आगामी संसदीय अधिवेशनाची रणनीती आखली। दरम्यान या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या 19 तारखेला सर्व राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे। अधिवेशन काळात संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी सरकारतर्फे करण्यात येण्याची अपेक्षा आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार असून ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे। अलीकडील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनंतर आयोगानं हा निर्णय घेतला। त्यानुसार BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील। प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील, त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील। हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। लातूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्यानं त्याचा परिणाम खरीपाच्या पेरणीवर झाला आहे। ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधींकडून।
2: लातूर जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यामुळे खरीप पेरण्या मोठ्या प्रमाणावर खोळंबल्या आहेत। जून आणि जुलै या 2 महिन्यात सुमारे आतापर्यंत केवळ 119.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। परिणामी जिल्ह्यात तब्बल 7% पेरण्या खोळंबल्या असून आतापर्यंत केवळ 41.23% क्षेत्रावरच पेरणी झाली आहे। जिल्ह्यातील खरीपाचे एकूण क्षेत्र 5,86,099 हेक्टर क्षेत्र इतके आहे। त्यापैकी आतापर्यंत केवळ 2,41,624 हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे। जिल्ह्यात की शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्वात कमी तर जळकोट तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे। जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणीचे क्षेत्र सर्वाधिक असले तरी मूग आणि उडीद ही पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत। गेल्या 3 दिवसापासून जिल्ह्यात कडक ऊन पडत असल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट घोंगावू लागले आहे। तर अनेक ठिकाणी बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकं उगवली नसल्याचेही अनेक प्रकार उघडकी झाले आहेत। त्यामुळे अगोदरच वरून राजामुळे हवालदिल झालेला शेतकरी आता बोगस बियाण्यामुळे पूर्णतः बेजार झाल्याचे चित्र लातूर जिल्ह्यात दिसून येत आहे। शशिकांत पाटील, आकाशवाणी, लातूर।
1: आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करताना विद्यार्थ्यांना शाळेत वातावरणही आधुनिक पद्धतीचं मिळावं या विचारातून धुळे शहरात एक अभिनव शाळा उभारण्यात आली आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती.
3: धुळे महानगरपालिकेने शहरात पहिली वातानुकूलित सर्व अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशी हॅपी हार्ट्स प्री स्कूल ही पूर्व प्राथमिक शाळा सुरू केली.

0: आहे. येथे लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी म्हणून प्रत्येक वर्ग खोलीमध्ये समुद्र, विश्व, अंतराळ, जंगल, निसर्ग अशी आकर्षक चित्रे साकारली आहेत. आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यासाठी शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम, प्रोजेक्टर, स्मार्ट लर्निंग साधने, वायरलेस वायफाय नेटवर्क आणि वायरलेस साऊंड सिस्टीम बसवली आहे. सर्व वर्ग खोल्यांमध्ये वातानुकूलित यंत्रणा आहे. संपूर्ण शाळेला सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या शाळेचे उद्घाटन नुकतेच धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील बालकांना आधुनिक, आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी धुळे महापालिकेचा हा पहिला प्रयोग आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी धुळ्याहून नितीन जाधव.
1: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील 20 प्रकल्प पूर्ण झाले असून 7 प्रकल्प प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत बोलताना दिली. या योजनेअंतर्गत राज्यात 5,79,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरातल्या 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन. राज्यातल्या बारामती आणि नांदुरा स्थानकांचा समावेश. पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वेगाडीला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा. पुणे विभागातील 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं आज भूमिपूजन. आणि राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: 26 जुलै सुबह 11 बजे मन की बात.
3: नेट पॉइंट 1 मेगाहर्ट्स पर यह है आकाशवाणी एफएम गोल्ड. 7:20 हो चुके हैं और रेट्रो म्यूजिक आप इसी चैनल पर एंजॉय करते हैं. फिलहाल आपको बता दें मौसम का हाल. मैक्सिमम 36 डिग्री सेल्सियस और मिनिमम 28 डिग्री सेल्सियस तक रहेगा आज तापमान. और सुनीता है आपके साथ और यह है गोल्ड सुप्रभात.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात न्यूज ऑन रेडिओ ॲपवर आणि 100.1 MHz मुंबई आकाशवाणीची एफएम गोल्ड वाहिनी आणि मनस्पर्शी या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। आता सकाळचे 10 वाजलेत आणि दुपारी 1 वाजेपर्यंत आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलणार आहोत, छान गाणीसुद्धा ऐकणार आहोत। तर या सुरेल सफरीला सुरुवात करूया, ऐकूया हे सुंदर गीत।

रसिकांनो, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा आज स्मृतिदिन आहे. फक्त 1.5 दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंनी 35 कादंबऱ्या, 19 कथासंग्रह, 14 लोकनाट्य, 11 पोवाडे, 1 प्रवासवर्णन आणि शेकडो लावण्या छकडी गाणी लिहिली आहेत. मराठी साहित्याला क्रांतीचा ऊर्जास्रोत देणारे लोकशाहीर म्हणून ते सुपरिचित आहेत. माणूस हा त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू आहे आणि त्यांचं साहित्य हे तत्कालीन काळातील वास्तव जीवनाचं अपत्य आहे. त्यांच्या साहित्यातून त्यांनी वंचित आणि उपेक्षित समाजाच्या तळागाळातल्या माणसांचं जीवन मांडलंय. त्याला वास्तवतेची धार आहे. अण्णाभाऊंचं साहित्य हे बंड, क्रांती आणि विद्रोहाची विचारशलाका आहे. त्यांच्या साहित्यात स्वातंत्र्याचे पंख लावून भरारी घेण्याच्या जगण्याचं तत्वज्ञान आहे. आजच्या मनस्पर्शी या कार्यक्रमात अण्णाभाऊंच्या कार्याचा आढावा घेणारच आहोत, पण या गाण्यानंतर.

लहानपणापासूनच ना अण्णांचे छंद वेगळेच होते. भटकंती करणं, मध गोळा करणं, शिकार करणं हे छंद त्यांना जडले होते. आणि मैदानी खेळ खेळण्याचा त्यांचा पिढीजात वारसा असल्यानं दांडपट्टा चालवण्यात त्यांचा हात धरणारं कोणी नव्हतं. मोठे होत होत त्यांच्या आवडीत आणि छंदात वाढ होत गेली. गावोगावच्या जत्रा फिरणं, निरीक्षणं करणं हे त्यांच्या आवडीचं काम झालं होतं. यानंतर त्यात पाठांतराची भर पडत गेली. त्यांनी अनेक पोवाडे, लोकगीतं, लावण्या, मुखपाठ केल्या होत्या. हे सगळं ते मोठ्या आत्मीयतेनं सगळ्यांना म्हणून दाखवायचे, यामुळे त्यांच्या आसपासनं मित्रांचा गोतावळा जमायचा.

रसिकरो, अण्णाभाऊंनी पहिली कथा 1949 साली लिहिली. तिचं शीर्षक होतं माझी दिवाळी. ही कथा मशाल या साप्ताहिकात प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर अण्णाभाऊंनी भरपूर कथालेखन केलं. या कथा भानामती, फरारी, कृष्णाकाठच्या कथा, निखारा, नवती या कथासंग्रहात उपलब्ध आहेत. अण्णाभाऊंचा पहिला कथासंग्रह 1957 साली मुंबईच्या अभिनव प्रकाशनानं काढला. त्याचं नाव होतं खुळवाडी. या कथासंग्रहाला आचार्य अत्र्यांची प्रस्तावना. यात अत्रे म्हणतात, अण्णाभाऊ साठेंच्या कथांचं एका वाक्यात वर्णन करायचं झाल्यास असं सांगता येईल की ही जगण्यासाठी लढणाऱ्या माणसाची कथा आहे. ही कच खाणारी, हार मानणारी माणसं नाहीत. या सर्वांना मानानं जगायचंय आणि आक्रमक वृत्तीनं, निकरानं लढून त्या सामन्यात त्यांना जिंकायचंही आहे. आचार्य अत्रेंसारखा ज्येष्ठ लेखक ही निरीक्षणं नोंदवतोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मंडळी.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: कैच द रेन, बारिश के पानी की एक एक बूंद को हमें बचाना है, तो मेरा खास आग्रह है वर्षा का बूंद बूंद पानी हम मिलकर के बचाएं.
2: जल है तो हम है. आइए घरों ऑफिसों में रेन वाटर हार्वेस्टिंग तकनीक अपनाएं, रिचार्ज पिट और शाफ्ट बनवाएं, अनुपयोगी बोरवेलों को ठीक करें, जलाशयों से गाद निकालें, अधिक से अधिक पेड़ लगाएं. इस बारिश आइए जुड़े कैच द रेन अभियान से.
3: हाय नमस्कार, मी अभिज्ञा भावे, तुम्ही ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड, माझा आवडता चॅनल. मस्त मस्त गाणी आणि गप्पांची मेजवानी म्हणजे FM गोल्ड वाणी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.
4: रसिको, तुम्ही तुमचा आवडता चॅनल ऐकत आहात आणि आवडता कार्यक्रम ऐकत आहात आणि मी तुमचा आवडता आरजे गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. अण्णाभाऊंचा दुसरा कथासंग्रह हा 1960 साली आला आणि याला खुद्द अण्णाभाऊंचीच प्रस्तावना आहे. अण्णाभाऊंचं एकूण साहित्य हे समजून घेण्यासाठी ही प्रस्तावना अतिशय उपयुक्त आहे. या प्रस्तावनेत अण्णाभाऊ म्हणतात, मी जे जीवन जगतो, बघतो, अनुभवतो तेच लिहितो. मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही, त्याबाबतीत मी स्वतःला बिळडूक समजतो. यातून अण्णाभाऊंमधला लेखक कसा सदैव मातीशी नातं घट्ट पकडून होता हे दिसून येतं आपल्याला. आणि अण्णाभाऊंच्या व्यक्तिरेखा या गरिबीतही नैतिकतेची कास सोडत नाहीत आणि प्रसंगी आधुनिक पुरोगामी मूल्यांच्या आधारे महत्वाचे निर्णय सुद्धा घेतात. त्यांच्या हिरा या कथेतनं बलात्कार झालेल्या स्त्रीचा पती तिला स्वीकारतो असं दाखवलंय. ही कथा काळाच्या किती पुढे आहे याचा अंदाज यायला हरकत नाही. आणि त्यांच्या फरारी या कथेत आज ज्याला स्त्रीवादी दृष्टिकोन म्हणतात तो व्यक्त झालेला दिसून येतो. रशियन लेखक मॅक्सिम गॉर्की म्हणतो की लेखक त्याच्या लेखनातून जी नैतिक भूमिका घेतो ना, त्यात त्याच्या लेखनाचा दर्जा दिसून येतो. आणि अण्णाभाऊंच्या कथांच्या संदर्भात हे निरीक्षण यथार्थ आहे.

0: रसिक एक कथाकार म्हणून अण्णाभाऊंची स्मशानातलं सोनं ही कथा फार महत्वाची. स्मशानातलं सोनामध्ये ना ग्रामीण भागातून मुंबईला स्थलांतरित झालेल्या एका कुटुंबाची कथा आहे. अशी स्थलांतरे आजही होत आहेत. कथेचा नायक भीमाला मुंबईतल्या दूरवरच्या एका उपनगरातल्या खाणीत अंग मेहनतीचं काम मिळतं. तिथं जवळपासच तो एक झोपडी उभारून जगायला सुरुवात करतो. अशात एक दिवशी बातमी येते की खाणीतलं काम बंद झालं. भीमा आणि त्याचं कुटुंब उघड्यावर पडतं. एका रात्री अशाच हताश अवस्थेत घरी परत असताना भीमाला स्मशानात प्रेत जळून खाक झालेलं दिसतं. मनाच्या उद्विग्न अवस्थेत तो त्या प्रेतावरल्या राखेत हात घालतो. थोड्या वेळानं त्याला प्रेताच्या बोटातली एक तोळ्याची अंगठी सापडते. त्याचा त्या दिवशीचा जगण्याचा प्रश्न एका झटक्यात सुटतो. एवढंच नाही तर जाता जाता त्याला उत्पन्नाचा एक नवीन आणि जगावेगळा मार्ग दाखवून जातो. तो मार्ग म्हणजे दररोज रात्री अशाच प्रकारे स्मशानात जायचं, जळून खाक झालेली प्रेत शोधायची, त्या राखेत कधी बांगडी तर कधी अंगठी तर कधी नाकातलं डूल तर कधी तोंडात सोन्याचा दात सापडायचा, ते विकून आला दिवस साजरा करायचा. एका रात्री मात्र स्मशानात कोल्ह्यांची टोळी आलेली असते आणि ती टोळी ना प्रेत उकरून खाण्याच्या तयारीत असते. परिणामी कोल्ह्यांची टोळी आणि जगण्यासाठी हे काम नाईलाजानं करावं लागत असलेल्या भीमा यांच्यात तुंबळ युद्ध होतं. कोल्ह्यांची टोळी भीमाचे लचके तोडून त्याला बेजार करते तर भीमा हातोडीनं त्याच्यावर हल्ला करणाऱ्या कोल्ह्यांना चोपत असतो. हा प्रसंग ना या कथेतला उत्कर्ष बिंदू आहे. इथं लेखकानं निसर्ग विरुद्ध माणूस हा आदिम संघर्ष चितारलाय जो मुळातूनच वाचला पाहिजे.
1: बिकट वाट वही वाट न

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: ऐकायचंय गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा,
2: FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगच बहाणा.
1: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर.
2: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर.
1: 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड.
3: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू. रसिक हो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. नारायण सुर्वे यांनी म्हटल्याप्रमाणे अण्णांमुळे तमाशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, तमाशाचा ढाचा बदलला, पूर्वीचं पारंपरिक अध्यात्म पौराणिकता आख्यानं वजा स्वरूप बदललं. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये अण्णाभाऊंच्या शाहिरीचं मोठं योगदान आहे. त्यांनी मग लालबावटा पथक स्थापन केलं आणि बघता बघता अण्णाभाऊ साठे हे लोकप्रिय लोकशाहीर झाले. माणसांचं माणूसपण जपणारा साहित्यिक, सतत चळवळीत असणारा असा चळवळ जगलेला शाहीर म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. त्यांच्या साहित्यात विद्रोहाची आग आहे, धग आहे, जनतेची कदर करणारा कलावंत आहे. अण्णाभाऊंचं साहित्य हे वैचारिक असून त्याला परंपरेच्या विरोधात परिवर्तनाची आणि सत्यशोधकी विचारांची धार आहे.

रसिकहो अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. अण्णाभाऊंनी लिहिलेल्या फकीरा या कादंबरीला 1961 साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वी स खांडेकर यांनीही कादंबरीचं कौतुक केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या फकीरामध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने धान्य लुटून गरिबांना वाटप करणाऱ्या फकीरा या लढाऊ तरुणाचं चित्रण आहे. वैजंता कादंबरीत का प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचं चित्रण केलंय. माकडीचा माळ ही भटक्या विमुक्त समाजाच्या जीवन पद्धतीचं अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातली पहिली कादंबरी आहे. माझा रशियाचा प्रवास या प्रवास वर्णनामधून अण्णाभाऊंनी समाजवादाची भूमिका मांडली. मॉस्कोतल्या पहिल्या भाषणात ते म्हणाले होते, कदाचित मराठीत होणारं हे भाषण ऐकण्याची तुम्हावर ही पहिलीच वेळ असावी, पण भारतात महाराष्ट्र हे एक राज्य आहे आणि त्या राज्यात 3.5 कोटी लोक मराठी बोलतात. जी माणसं तुमच्यासारखीच नेक नि झुंजार आहेत. तुमचा अफनासी भारतात आला होता त्याचं पहिलं पाऊल माझ्या मराठी धरणीवर महाराष्ट्र राज्यात शिवाजी राजाच्या मातृभूमीत पडलं होतं. त्या राज्याच्या मराठीत मी बोलत आहे. अण्णाभाऊंनी छत्रपती शिवरायांचं चरित्र रशियापर्यंत पोवाड्यातून सांगितलं. पुढे त्या पोवाड्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर देखील झाले आणि राष्ट्राध्यक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला.

या न्यायाने शहाजी राजे व जिजाईचे पोटी शिवावतार झाला। या शिवाजी बरोबर सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातील बाजी तानाजी येसाजी सूर्याजी भिरंगोजी सारखे मर्द मावळे स्वातंत्र्यासाठी देहाची कुर्बानी करण्यास तयार झाले आणि त्यांनी

दुख मंत्रा अभिषेक केला शिवाजी राजा विजापुर इंग्रज कोर्स विजय खास

0: मराठी गाणी आणि गप्पांसाठी आपण ऐकत आहात एफ एम गोल्ड वाहिनी, ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।
1: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू रसिकोह आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। अण्णाभाऊंच्या गाजलेल्या माझी महिना या गीताचा राजकीय अर्थ काय होता? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली आहे, पण या चळवळीत असलेल्या नेत्यांना जो संयुक्त महाराष्ट्र अपेक्षित होता तो झाला नाही। बेळगाव आणि कारवार हा सीमाभाग महाराष्ट्रात येऊ शकला नाही, ही सल अण्णाभाऊंना लागली। मुंबईतल्या फाउंटन इथं झालेल्या आंदोलनात शेकडो लोकांनी रक्त सांडून देखील आपल्याला संयुक्त महाराष्ट्र मिळाला नाही, याचं दुःख त्यांच्या मनाला झालं आणि त्यातूनच माझी महिना या छक्कडचा जन्म झाला। माझी महिना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली। कोळसेवाला, घरगडी, खाणकामगार, डोअरकीपर, हमाल, रंगकामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठवल्या। अण्णांनी आपलं उभं आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढलं आणि याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली। पुढे ते स्वातंत्र्य लढ्यात देखील सहभागी झाले। 16 ऑगस्ट 1947 साली ये आझादी झुटी है, देश की जनता भूकी है असा नारा त्यांनी शिवाजी पार्कवर दिला। त्या दिवशी पावसानं रौद्ररूप धारण केलं होतं, तरीही अण्णाभाऊ मागे हटले नाहीत।

त्यू बांधा रंग गवाया कोर चंद्रा ची मैना कसी ओ त्यू बांधा रंग गवाया कोर चंद्रा ची उदात गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडी पुतली सोन्याची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरीब।

दादा तुना मा दोघांची गरिबी न केली दादा तुना मा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्या पहाटेची बांधा बांध झाली भाकरी तुकड्याची आणि गालबीत निघाली महिना माझी मला चांदली शुक्राची पर गाव दरीला येताच कळी कोमिली तिच्या मनाची शिकस केली मी तिला हसवण्याची खैरात केली वचनाची पत्राची कारणाची दागिन्याने मोडून काढायची बोली केली शिंदेशाही तोड्याची साज कोल्हापुरी वजराची गळ्यात माळ पुतळ्याची दंडा तिळा हातात गोखर मासोळ्या नाकात नस सर्जाची परी नाही उमलली कळी तिच्या मनाची आणि उरावर जगो ठेवून वाट

त्या जोडीची सोन्याच्या लडीची पुस्तकांच्या थडीची पर पैदास पर पैदास इथं भलती चोरांची शिरजोरांची आईत खाऊ हरामखोर भांडवलदारांची पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची परवा नाही केली थंडीची उन्हाची पावसाची पाण्यानं भरलं खिसं माझं वान मला एका छत्रीची त्या दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची मुंबई बेळगाव कारवार निपाणी गोवा सह एक बाजू राज्याची चका

साथे घर बुडाली गर्वाची म्हणे अण्णा भाऊ साथे घर बुडाली गर्वाची मी तू पणाची जुलमाची जबरीची अन्यायाची तस्कराची निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची आणि 14 चौकड्याचं राज्य रावणाचं लंका जळाली त्याची ती जस गत झाली कलियुगा माझी महाराष्ट्र द्वेष्ट्यांची अखेर झाली मुंबई महाराष्ट्राची अखेर झाली मुंबई महाराष्ट्राची शिवाजी पार्कच्या मातीचे परळच्या प्रलयाची लालबागच्या लढाईची

0: ही पृथ्वी शेषाच्या पुस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी आणि कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे अशी विज्ञानवादी भूमिका अण्णाभाऊंनी मांडली. भांडवलशाही विषमता यांच्या विरोधात त्यांनी रणशिंग फुंकलं. अण्णाभाऊंचा शेवटचा काळ मात्र हलाखीत गेला. दारिद्र्य आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाटेला आलं. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव म्हणून जन्मशताब्दी निमित्त 2019 टपाल तिकिटावर झळकले ते त्यांच्या जळजळीत वास्तव अनुभव कथेच्या लिखाणानेच, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
1: या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. पंढरीची वाट नाही अवघड, काय सांगू जीवाची परवड, चालता चालता माझ्या पायाला आलं फाड.
2: केवढं फाड आलं?
1: एक एक सुपारी एवढा म्हणूनच म्हणती.
2: काय म्हणते?
1: शेजारणीनं बरं नाही केलं ग बया आणि मला पंढरीला

0: मंदी माळ गळ्या मंदी माळ हातात टाळ अनारडून आरडून उठलं माझं कपाळ।
1: मग थोडं मीठ नाही तर सूट उघडून कपाळावर थापायचं।
0: त्याला कुठं कपाळ ढासायचं म्हणूनच म्हणती
1: काय म्हणती
0: ह्या नतवाल्या।

0: शेजार नेणं बर नाही केलं गो बया आणि मला पंढरीला नेलं गो बया पंढरीच्या वाट मी धरीला उपासो धरीला उपास नाही घेतला घासो
1: अगं मग फराळ बिराळ करायचा
0: अगं ही निर्जळ एकादस वर्षातून एकदा येते ह्यात काय खायचं नसतं पुन्हा एक किलोमीटर तळ खाल्ली काय मेला आता माझ्या जीवास पोटात कावळवर नाही लागलं
1: इतकं खाऊन पी
0: अगं म्हणूनच म्हणतीय
1: काय म्हणती
0: शेजार नेणं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीच्या वाट सोवळ ओवळ
1: म्हणजे
0: अगं शिवता शिवत झाली की आंघोळ शिवता शिवत झाली की आंघोळ दिवसात न तिंदा तिंदा केली आंघोळ तरी नाही गेला अंतरीचा खळमळ
1: थोडा पाच एक साबण घ्यायचा खसा खसा अंगाला लावायचा म्हणजे सगळा मळ गेला
0: अगं साबण कुठं मळ म्हणतो होय ग अगं म्हणूनच म्हणती
1: काय म्हणती
0: ह्या नतवाल्या शेजारीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया एका जनार्दनी पंढरीची वारी वारीनं केली तारांबळ भारी
1: काय तारांबळ
0: बया केवढी तारांबळ आंघोळ करायची तारांबळ लाईन लावायची तारांबळ दर्शनची तारांबळ माझ्या घरी केवढी पेंबळ
1: आता पेंबळ
0: हो माझी मस्त माझ्या पाणावती का पेडकाला पाहून देत असेल का हले हले थुत्र हरिडोक
1: अहो आत्या बाई ही पंढरपूर आहे पंढरपूर आपलं घर नव बरं का
0: आणि म्हणूनच म्हणते
1: काय म्हणते
0: ह्या नतवाल्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया आणि मला पंढरीला नेलं ग बया
2: मंडळी आता मनस्पर्शी या कार्यक्रमात वेळ झाली इथंच थांबण्याची एक गाणं तुम्हाला ऐकवतो आणि गाण्यानंतर ठीक 11 वाजता युवा तरंग कार्यक्रमात आपली भेट होईलच ऐकत राहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी

0: एफएम गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार मित्रांनो, न्यूज ऑन रेडिओ ॲपवर आणि 100.1 मेगा हर्ट्झवर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची एफएम गोल्ड वाहिनी आणि युवा तरंग। या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचं मनापासून स्वागत करतोय। अभिनेता, दिग्दर्शक, गीतकार, निर्माता प्रितेश मांजलकर आज आपल्या स्टुडिओत आला आहे आणि या गाण्यानंतर आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत।

0: नमस्कार, मी बेला शेंडे. ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची एफएम गोल्ड वाहिनी.
1: युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे मित्रांनो, आणि तुमचा अर्ज मित्र गोपी भोसले आहेच. आणि आज आपल्या स्टुडिओत आलेला आहे अभिनेता निर्माता प्रितेश मांजलकर. शाळेत असल्यापासून अभिनयाची आवड असलेल्या प्रितेशने आजवर अनेक नाटकांमधून अभिनय केलाय. 5,000+ जास्त पथनाट्य त्याने केली आहेत. गीतकार म्हणूनही त्याने काम केलं आहे. राज्य नाट्य स्पर्धेत मराठी आणि हिंदी दोन्ही नाटकांसाठी प्रितेशला अभिनयाचं रौप्य पदक मिळालेलं आहे. नोकरी सांभाळून हौशी, प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर त्याने काम केलंय. सिद्धहार्ट या संस्थेच्या माध्यमातून प्रितेशने व्यावसायिक नाटकांची निर्मिती सुद्धा केली आहे. प्रितेश, तुझा FM गोल्ड वाहिनीवर मनापासून स्वागत.
2: धन्यवाद गोपी.
1: बरं, तू शाळेत असतानाच नाटक करायला लागलास, तर ते कसं काय बाबा?
2: तो एक चांगलाच किस्सा आहे. त्याआधी मी आभार मानतो, कारण मी शाळेमध्ये असल्यापासून मी रेडिओ ऐकत होतो. म्हणजे मला अजून पण चांगलं ते लख्ख आठवते की जेव्हा मधल्या सुट्टीमध्ये जेवणासाठी घरी यायचो तेव्हा रेडिओ साईडला लावलेला असायचा, आणि तेव्हा मग जेवून मग घाईघाईत जेवायचं, तेव्हा ते रेडिओ ऐकायचं आणि परत मग शाळेत जायचं, अशी माझी आठवण मला ताजी झाली आता या निमित्ताने, आणि त्यामुळे ते खूप भारी वाटते. तर शाळेमधलाच किस्सा असा की माझा मोठा भाऊ हा माध्यमिक शाळेत तेव्हा शिकायचा आणि मी प्राथमिक शाळेमध्ये शिकायचो, आणि त्या शाळेत त्यांचं गॅदरिंग व्हायचं, म्हणजे अॅन्युअल फंक्शन व्हायचं. तर ते एक वर्षी मी बघायला गेलो आणि त्यात एका एकांकिकेत माझा भाऊ काम करत होता, आणि मग ते बघून मला असं वाटलं की आपल्या शाळेत देखील हे व्हायला हवं. मग मी माझ्या गुरुजींना म्हणालो, म्हटलं गुरुजी म्हटलं मोठ्या शाळेत असं होतं, तर म्हटलं आपल्या शाळेत असं काढाय होत, तर म्हणाले कर मग तू करणार असेल तर. म्हटलं करू. आणि मग मी आम्ही 4-5 मित्र आम्ही एकत्र

0: जे नेहमी असायचो मग ते आम्ही एकत्र आलो आणि एक तेनालीरामाची गोष्ट होती तर ती गोष्ट आम्ही त्यामध्ये तो धाडा होता मला वाटतं त्यावेळेस आम्हाला आणि मग तो आम्ही करायला घेतला आणि मला आता आठवून आणखी तुम्हाला एकदम आश्चर्यचकित व्हायला होतं की तेव्हा आम्ही सेट देखील पुढे वापरलेला होता की राजा मग बसला आहे टेबलाच्या वर खुर्ची ठेवून असं त्याचं उंच आसन असलं पाहिजे ना मग तो राजावरती बसलेला आहे मग कॉस्ट्युमचा विचार केलेला होता आणि असं करून ते जेव्हा शाळेमध्ये कार्यक्रम होता सरस्वती पूजनाचा आमच्या प्राथमिक शाळेमध्ये मग त्याच्यामध्ये आम्ही तो पेन आम्ही ते स्किट केलेलं होतं 10-15 मिनिटाचा फार पडतं ते स्किट असावं आणि तिथून सुरुवात झाली आणि ते मला चांगलं अगदी हे आणि तिथून मग तो प्रवास सुरूच होता. त्याच्यानंतर
1: शाळा कुठली गाव कोकणातली?
0: हा कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात आता राजापूर तालुका आहे त्याच्यामध्ये मिठगव्हाणे हे गाव आहे आणि मिठगव्हाणे गावामध्ये ती शाळा होती जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा क्रमांक 1 म्हणून तिथे माझं शिक्षण झालं पहिलीपासून 4th पर्यंतचं.
1: आणि शाळेत असताना तू स्किट केलंस किंवा नाटक केलंस आणि त्यानंतर मला वाटते तू पथनाट्य सुद्धा केलीस नंतर आणि 5000 जास्त पथनाट्य तू केली आहेत, बापरे. आणि हे काय विषय असायचे आणि त्याचं औचित्य काय असायचं, उद्देश काय असायचा पथनाट्य करताना?
0: म्हणजे कॉलेज संपलं गावी, माझं 12th पर्यंत शिकलो आणि मग मुंबईत आलो. मग पोद्दार कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं FYBCOM साठी आणि त्याच्यानंतर एक कॉमन फ्रेंडच्या थ्रू मला असं कळलं की एका पथनाट्याच्या ग्रुपमध्ये एका कलाकाराची आवश्यकता आहे आणि तोवर पथनाट्य काय असतं मला माहित नाही. मी आता स्किट म्हणालो, मी शाळेत केलं तरी त्याला स्किट म्हणतात हे मला आत्ता कळायला लागलं बेसिकली. आणि पथनाट्य काय हे माहीत नव्हतं, पण तो नाटकाचं एक प्रकार आहे असं फक्त माहिती होतं. मग त्या मित्राला जाऊन भेटलो मी आणि मग त्या ग्रुपमध्ये जॉईन झालो. मग ते तिथे गेल्यानंतर मला तिथे एवढं भारावून जायला झालं की लोकांच्या समोर एक्झॅक्ट आपण लोकांसमोर उभे असतो आणि लोकांसाठी आपण परफॉर्म करत असतो तर म्हटलं हे भारी आहे. आणि मग त्या ग्रुप बरोबर मी राहायलाच लागलो, कॉलेज वगैरे सगळं विसरलोच जवळजवळ आणि त्यांच्यासोबत फिरत फिरत ते शिकत शिकत ते अवगत करत की हे कसं करतायत, कसं टॅकल करतायत, क्राऊड पोलिंग कसं करतायत, लोकांना कसं बोलवतायत. आणि सोबतीचे कलाकार जे होते, जे आजचे बऱ्यापैकी मातब्बर कलाकार आहेत, म्हणजे विनोद जाधव होते जे आता लेखक आहेत आपले, संदीप रेडकर गोट्या तो सोबतीला होता, शशिकांत केरकर तो सोबतीला होता. आणि त्याच्या आणखीचा इतिहास असा होता की त्याच्या आधी सिद्धार्थ जाधव वगैरे मंडळी त्या ग्रुपमध्ये काम करत होते आणि त्यांचं तेव्हा जागो मोहन प्यारे हे नाटक चालू होतं. त्यामुळे मग ते आणखी फॅसिनेटिंग होतं. मग त्यांच्यावर काम करायला लागलो आणि मग त्याचे विषय जनरली मग आम्ही PSI नावाची NGO होती त्याच्याकरता काम करायचो, एमडेक्स साठी काम करायचो. मग त्यांचे STI वरती असायचे, HIV/AIDS वरचे त्यांचे विषय वगैरे असायचे आणि ते त्यांचा आमचा कॉन्ट्रॅक्ट असायचं की पूर्ण महिनाभर आपण शो करायचे डेली जॉब सारखे. त्यामुळे मग दिवसाला कमीत कमी 5-5, 6-6 शो आम्ही एका एका दिवसाला आणि ते महिनाभर चालू
1: राहायचं.
0: त्याचं एक मानधन त्यावेळेस मिळायचं, पण जास्त फोकस ते काम मिळण्यावरती असायचं की काम, कारण कसं होतं की आपल्याला जे आवडत होतं इतक्या वर्षात अभिनय करायचा होता आणि तो आता करायला मिळतोय म्हटल्यानंतर ती संधीच मला खूप मोठी वाटायला लागली. आणि मग पैसे वगैरे भाग नंतरचा होता की तो बोनस होता ऍक्च्युली. हा की आपल्याला करायला मिळतं ही आणखी खूप मोठी गोष्ट आहे, कारण ऍक्च्युली मी विचार देखील केला नव्हता की मी इथे येऊन करू शकेन. आणि त्या हिशोबाने मी तसे कधी हातपाय पण नाही मारले की मुंबईत आपण आलो आहोत, आपल्याला याची आवड आहे तर आपण कुठेतरी शोधूया ग्रुप वगैरे. अतिशय अगदी योगायुक्त आपण मानलं नाही, पण ती एक संधी आली तशी चालून एका मित्राच्या थ्रू आणि म्हटलं आपण आता ग्रॅप केली पाहिजे,
1: संधीचं सोनं
0: केलं पाहिजे. आणि मग ते सुरू केलं. मग ती पथनाट्य आज अजून देखील करतो, म्हणजे आता व्यावसायिक नाटकं चालू आहेत, 2-2 मराठी सिनेमे माझे करून झालेले आहेत, पण तरी सुद्धा पथनाट्य करण्याची आवड जी आहे ती माझी अजून देखील तशीच जिवंत आहे. कारण खूप छान वाटतं ते पथनाट्य वगैरे करताना. आता 26 जूनला आपण पथनाट्य केली, अँटी ड्रग्स कॅम्पेन असतं 26 जूनला वर्ल्ड वाईड, तर त्यानिमित्ताने एक NGO आहे आपल्याकडे सपोर्ट म्हणून, मग त्यांच्याकरता आपण पथनाट्य केलेली होती.
1: बरोबर,
0: अतिशय आवडतं करायला ते.
1: आणि पथनाट्याचा मुळात उद्देश हाच असतो की जनजागृती करणं, एखाद्या विषयाची एखाद्या प्रश्नावरती समस्या मांडणं. पण ते जनजागृती करताना माहिती तर द्यायचीच असते, लोकांना शहाणं तर करायचंच असतं, प्रश्न मांडायचे असतात, पण मनोरंजनही करायचं असतं. आणि सगळ्यात मोठा टास्क तू म्हणालास की लोकांना गोळा करणं रस्त्यावर, ते पण त्यासाठी मग ते गाणं असेल, नाचणं असेल, डफ वाजवणं असेल, म्हणजे सगळी एनर्जी आधी तर त्यातच खर्ची होती.
0: अगदी घरात निघून जाते.
1: तेव्हाचा काही किस्सा प्रसंग असा आठवतोय, काही प्रतिक्रिया काही प्रेक्षकांची किंवा लोक बघत होते आणि कोण काय असं बोललं होतं तेव्हाचं काही असं एखादा दुसरी?
0: पथनाट्य करताना म्हणजे ना प्रत्येक अनुभव अतिशय नवीन असतो, कारण नवीन क्राऊड असते, नवीन जागा असते, अतिशय इंटरेस्टिंग असतं. आणि इथे काय रिस्पॉन्स मिळेल हे आपल्याला अजिबातच हे नसतं की त्याचं असं चांगलं मिळेल किंवा वाईट मिळेल. आणि मग बऱ्याच वेळा खूप वेळा डफ वाजवत बसावं लागतं, लोकांना गॅदर करत बसावं लागतं, मग वेगवेगळ्या

0: प्रकारची गाणी आपण त्याच्यामध्ये घेतो. मग शाहीर विलास गोगरेंचं ते गाणं आहे मुंबई वाले की लागून नाही, तर ते आमचं अतिशय आवडतं गाणं आहे. म्हणजे कुठल्याही पथनाट्यच्या सुरुवातीच्या आधी आम्ही त्या गाण्यानं शिकतो, कारण थोडस ते मजेशीर पण वाटतं ऐकताना,
1: आणि
0: त्यात एक वेगळी वाईब आहे त्या गाण्यामध्ये. मग ते आम्ही घेत असतो. तसे बरेच ठिकाणी चांगले देखील हे आलेले आहेत अनुभव, कधी वाईट देखील अनुभव आलेले आहेत. कोणी कमेंट पास करतं काही चालू असताना, मध्येच काहीतरी बोलून मोकळा जातो, कधी बंद करा म्हणून सांगायला माणसं येतात, कधी कोणी अपोज करतं. पण एकदा आम्ही ते नशामुक्ती पथनाट्य करत होतो, मला चांगलं आठवते, कुर्ला ईस्टला स्टेशनच्या बाहेर जिथे पोलीस चौकी आहे तिथे पथनाट्य सुरू होतं, आणि ते तंबाखू मुक्तीवरच आमचं पथनाट्य होतं. पथनाट्याच्या एंडला एक माणूस अतिशय भावनिक होऊन जवळ आला, त्याने आपल्या खिशातली तंबाखूची पोडी सर आमच्या समोर टाकूनच दिली आणि म्हणाला की आजपासून मी तंबाखू सोडली, मी यापुढे करतच
1: नाही. परिवर्तन
0: एवढं भारी वाटलेलं, कारण ते ऑलमोस्ट 1-to-1 होतं ना पथनाट्य,
1: 5-10 मिनिटाचं ते पथनाट्य असल्याने त्याच्यामध्ये एक माणूस जरी व्यसन मुक्त झाला तरी ती मोठी गोष्ट.
0: आणि मी तेवढं सिरियसली घेतो ऍक्च्युअली पथनाट्य सुद्धा, म्हणजे 2-3 दिवस रिहर्सल करणं, त्याच्या स्क्रिप्ट प्रॉपरली प्रिपेअर करून घेणं, आणि त्या रिहर्सल करून घेऊन ते चांगल्या प्रकारे बांधायचं आणि मगच ते परफॉर्म करायला जायचं. मी त्याला कमी लेखून पथनाट्य त्याला काय फरक पडतोय पटकन करू असं आपण कधी केलं नाही इतक्या वर्षांमध्ये.
1: खरं बरं, आता अभिनय तर तुझा सुरूच होता किंवा आहे, आणि मध्येच तू गीत लेखनाकडे कसा काय वळलास?
0: तो थोडासा किस्सा, मी तेव्हा कॉलेजमध्ये होतो 12वीला, नवजीवन कॉलेज होतं माझं राजापूर शहरामध्येच होतं ते, आणि तिथे एक थोडासा किस्सा घडला माझ्या पर्सनल लाईफमध्ये. आणि एक अशी ही निर्माण झाली, त्याच्यावरती माझ्या एका मित्राने मला सांगितलं की तू याच्यावरती गाणं करू शकतोस का, म्हणजे लिहू शकतोस का याच्यावरती गीत. आणि मी आपलं तेवढ्या तेव्हा ते आपलं गमती गमतीमध्ये आपलं घेतलं लिहायला, आणि तिथे माझं ते पहिलं गाणं लिहून झालं, आणि त्याला चाल पण दिली मी इमिजिएट. आणि मग माझ्या भावाला, मोठ्या भावाला ते मी गाणं ऐकवलं, त्यालाही ते गाणं आवडलं प्रचंड, आणि तिथून मग सुरुवात झाली लिहिण्याची. आणि ऍक्च्युली मग हळूहळू ते कॉलेजमध्ये आपण असतो आणि एखादी गोष्ट घडते, मग प्रेमभंग होतो, आणि मग त्यातून मग ते लिहिणं आणखीनच वाढत गेलं प्रेमभंगात. मग त्याला आपण नंतर डायव्हर्ट केलं की त्याला एक चांगल्या प्रकारे चॅनलच करू आपण, त्याला एका वेगळ्या याच्यावरती घेऊन आलो की आपण यासाठी जास्त प्रयत्न करूया. आणि मग गीत लिहायला लागलो. मग जास्त मला आत्ता पण जे लिहितो ते जास्त सिच्युएशनच लिहितो मी, की स्थिती दिलेली असते की यशस्वी कंडिशन असेल तर आपल्याला काय लिहिता येईल, आणि त्याप्रमाणे शक्यतो आपण लिहिण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आज देखील मला असं फार वर्णनात्मक लिहिता येत नाही की वर्णन करतो आहे एखाद्या गोष्टीचं इमॅजिनरी वगैरे, तसं नाही जमत शक्यतो करायला. पण आत्तापर्यंत लिहिली आहेत, भरपूर नाटकांसाठी लिहिली आहेत, आणि जिथे जेवढी आपण, मी सिद्धार्थच्या वतीने आपण जेव्हा नाटक वगैरे करत असतो आणि त्यात जेव्हा गरज असते गाण्यांची, त्याच्या त्यावेळेस मग ती लिहितो. मग आपले संगीतकार सोबतील असतात प्रवीण डोणे, मग ते कधी कंपोज करतात, कधी मी कंपोज करतो, कधी आम्ही दोघे मिळून कंपोज करत असतो एखादी गाणी. तर आतापर्यंत प्रसिद्ध प्रॉफिटचा मला आता किस्सा आठवतोय, त्या नाटकाचे आपण एक प्रायोगिकला 15 प्रयोग केलेले होते, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 11-11 गाणी होती.
1: हा,
0: आणि ती गाणी नव्याने लिहून आणि त्याला वेगळ्या प्रकारे त्याला कंपोज केलं होतं, कारण त्यात दोन समूहांचा आणि दोन कल्चरचा तो संघर्ष होता प्रसिद्ध प्रॉफिट. मग त्या दोन कल्चरची दोन वेगवेगळ्या प्रकारची गाणी असली पाहिजेत असा एक थॉट डोक्यात आला, आणि मग एका समूहाचं एका वेगळ्या कल्चरची गाणी कंपोज केली आणि दुसऱ्या समूहाची वेगळ्या कल्चरची गाणी कंपोज केली, आणि अशी एक नवीन 11 गाणी कंपोज करून त्याच्यावरती बॅले फॉर्म मध्ये आपले मित्र राकेश शिर्के त्यांनी कोरिओग्राफी केलेली होती, त्याचे पण 15 प्रयोग केले. मग आपण मटाला वगैरे त्या स्पर्धेला आपण ते नाटक
1: कोणी लिहिलं होतं,
0: सुभाष नारायण आपला मित्र, त्याचं काही वर्षांपूर्वी निधन झालं, अतिशय हुशार नाटककार होता सुभाष, तर त्यानेच ते लिहिलेलं, त्यानेच ते डिरेक्ट केलेलं. त्याचं त्याच्या आधी माणूस नावाचं काही देखील आपण त्याला आपण राज्याला सुद्धा केलं होतं, झी गौरवला देखील प्रायोगिकला उतरवलं होतं ते नाटक, तर अतिशय सुंदर. आणि ते प्रसिद्ध प्रॉफिटच्या नंतर मग आपण एक नाटक करत होतो सुभाष बरोबर, तो फक्त डिरेक्टच करणार होता, त्याचं तर निधन झालं अपघाती आणि सेटबॅकच बसला जवळजवळ, कारण आम्ही एकत्र काम करायचो. आणि सुभाषची सवय अतिशय भारी होती, तो नुसतं लिहून मोकळा नाही व्हायचा, तर ते नाटक परत चालू कसं राहील, कारण नाटक इथे रन करणं प्रायोगिक जरी असलं तरी नाही म्हटलं तरी
1: प्रयोग होत राहणं महत्वाचं,
0: आणि दर प्रयोगाला तुमचा 15-1 हजाराचा खर्च कुठेच नाही गेला, थिएटरचं भाडं वगैरे
1: त्याहीपेक्षा जास्त
0: कमीत कमी. आता आम्ही 14-15 साली करत होतो तेव्हा जरा थोडं सुसह्य होतं त्या प्रायोगिक नाटक त्यावेळेस करणं. मग तो काही लिखाणाचे प्रोजेक्ट घ्यायचा, आम्ही पथनाट्याची कामं घ्यायचो, त्यातून पैसे जमा करायचे, त्यातून मग भाडं भरायचं, आणि मग कॅम्पेनिंग करून तिकीट विक्री तेवढी व्हायची, मग बाकीचा खर्च नाही घ्यायचा.

0: आणि सोबतीची मुलं जी होती म्हणजे लाईट्स करणारे म्युझिक करणारे ते काय मानधनाच्या अपेक्षेने, कारण आपले मित्रच आपण एकत्र काम करतो तेव्हा उभं राहण्याकरता आपण प्रयत्न करत असतो. आणि यातून मी आणखी एक मला चांगलं आठवतं की राहुल भंडारींचा जो जी संस्था आहे अद्वैत थिएटर, त्यांचं जो हे त्यांनी जो एक काय मार्गक्रमण त्यांनी केलेलं होतं ना, मी तो जास्त फोकस करून ठेवला होता. कारण त्यांनी कशी आयडिया केली, ते कसे एकत्र ग्रुपने काम करत होते आणि एकत्र मित्रमंडळी एकत्र राहून जेव्हा ते काम करत होते तर मग ते आज काही ना काही एकत्र करू शकतो. आज सिद्धार्थ जाधव कुठच्या कुठे गेलेले आहेत, आज राहुल भंडारे एक मोठे निर्माते आहेत आपल्या मराठी इंडस्ट्रीमधले. तर ते बघून मग मी त्यातून शिकत राहिलो की हे अशा प्रकारे आपण जर करत गेलो तर तो मार्ग थोडा चांगला आहे आणि लवकर पोहोचण्यासारखा आहे.
1: बर, गीत लेखनाचा विषय आपला निघाला होता तर एखादं गाणं आठवत आहे तू लिहिलेलं एखादं गाणं किंवा काही दोन शब्द तुला?
0: तशी भरपूरच लिहिलेली आहेत. म्हणजे आता नुकतंच जे रिलीज झालं आहे काही एक महिन्यांपूर्वी ते लेणं असं एक गाणं आपण केलं होतं लेणं म्हणून. आणि त्यात तो एक मुलगा एका लेणी परिसरामध्ये एका मुलीला बघतो आणि तो तिच्या प्रेमामध्ये पडतो असं ते गाणं आपण केलं होतं. तर त्याचे शब्द असं होते की सखे हरपून गेलो पाहुनी शारदी घनसुंदरतेचं लेणं.
1: बर,
0: आणि मग ते त्याला कंपोज पण खूप छान झालं होतं. ते गाणं आपलं युट्यूबवरती आहे आणि सगळ्यात पहिलं जे लिहिलं होतं ना गाणं मग अशी म्हटलं 12वीमध्ये असताना, तर ते असं होतं की हा रुसवा तुझा प्रिये न लागे मज खरा. हा रुसवा तुझा प्रिये न लागे मज खरा तो सोड म्हणून लाडे बघ इकडे जरा. मग त्याच्या आणखी तीन चार अंतरी करत ते आपण गाणं तसं ते केलेलं होतं पहिलं.
1: बरं, आता आपण एक गाणं ऐकूया आणि त्या गाण्यानंतर आपला संवाद असाच सुरू राहील.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: कैच द रेन, बारिश के पानी की एक एक बूंद को हमें बचाना है, तो मेरा खास आग्रह है वर्षा का बूंद बूंद पानी हम मिलकर के बचाएं.
2: जल है तो हम है. आइए घरों ऑफिसों में रेन वाटर हार्वेस्टिंग तकनीक अपनाएं, रिचार्ज पिट और शाफ्ट बनवाएं, अनुपयोगी बोरवेलों को ठीक करें, जलाशयों से गाद निकालें, अधिक से अधिक पेड़ लगाएं. इस बारिश आइए जुड़े कैच द रेन अभियान से.
3: नमस्कार, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात 100.1 MHz वर FM कूल.
4: मित्रांनो, युवातरंग कार्यक्रम सुरू आहे. तुमचा अर्जे मित्र गोपी भोसले तुमच्याबरोबर आहेच, पण आज आपल्याबरोबर आहे अभिनेता निर्माता प्रितेश मांजलकर. प्रितेश, एकांकिका स्पर्धांमध्येही तू भाग घेतला आहेस, तर ते स्पर्धांचे दिवस आज आठवतात का?
5: अहो, अगदी लख्ख आठवत आहेत आणि भारी दिवस होते ते. म्हणजे प्रचंड ईर्ष्याने आणि एक वेगळ्या उत्साहाने तेव्हा आम्ही असे भारावून गेलेलो असायचो, कारण ॲक्च्युली आधी माहीत नव्हतं हे सगळं विश्व. तोपर्यंत पथनाट्यच करत होतो आणि मग मिलिंद नावाचा आपला एक मित्र आहे, मिलिंद खानविलकर म्हणतो, तो फिल्म देखील करतो आहे. तर त्याच्या ओळखीने आणि त्याच्या इन्फ्लुएन्सने मग आम्ही ठरवलं की आपण स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे. मग आपली जी उंबरटा ही स्पर्धा आहे, त्या उंबरटा या स्पर्धेसाठी मग आम्ही एकांकिका बसवली सरसर सरणावर नावाची, आणि तिथून मग सुरुवात झाली आपल्या या स्पर्धेला, एकांकिका स्पर्धांना.
4: ती एकांकिका कोणी लिहिली होती?
5: मला वाटतं संजय सावंत सरांनी ती लिहिलेली. हा, आणि ते आधी आम्ही जसं कॉन्ट्रॅक्ट म्हणून बाहेर करायचो कुठल्या
4: कार्यक्रमाला,
5: नव्हे तसं मी काम करायचो डिरेक्ट. मला वाटतं शैलेश मेदगेने केलेली होती आणि मग शैलेश मेदगेच्या थ्रू मग मला मिलिंद खानविलकरची भेट झाली आणि मग आम्ही ठरवलं की मग आता ही आपण स्पर्धेला उतरवूया उंबरठ्याला. त्याला काय फार चांगलं यश मिळालं नाही, कारण अगदीच नवखे होतो आणि इथल्या स्पर्धेपासून अगदीच अनभिज्ञ होतो की कशी स्पर्धा असते, काय विषय असतात, कशा प्रकारचा परफॉर्मन्स वगैरे असतो. पण त्यातून एक चांगली गोष्ट अशी घडली आणखी की तिथे जे परीक्षक होते त्यांना माझं काम क्लिक झालं आणि मग त्यांनी मला एका वेगळ्या नाटकासाठी मला त्यांनी ऑफर दिली. त्यांचा मला मिलिंदच मला फोन आला की म्हणाले की अरे मला आबा बेंडेकरांचा फोन येऊन गेलाय, त्यांचा नंबर घे, त्यांना फोन कर, त्यांनी तुझा नंबर मागितला होता. आणि मी एकदम भारावूनच गेलो, म्हटलं रे बापरे फर्स्ट टाइम एकांकिका केली आणि लगेच नाटकासाठी एकाकडून विचारणा होते आहे. मग त्याला मी फोन केला आणि मग त्यांच्याकडे मी गेलो. तर मग ते स्पर्धा उंबरठा केली, त्याच्यानंतर उंबरठ्याच्या नंतर मग आम्ही वेगळी एकांकिका घेतली समझ जाओ नावाची, जी ऍक्च्युली युथला सुमित सावंत नावाचा आपला एक मित्र करत होता आणि मग त्याच्याकडून ती मी एकांकिका घेतली आणि मग आम्ही ती अद्वैत वगैरे जेवढ्या स्पर्धा आपल्या इकडच्या आहेत त्या सगळ्या स्पर्धांमध्ये त्यात आपण पार्टिसिपेट केलं आणि त्या एकांकिकेला खूप चांगलं यश मिळालं. बऱ्याच ठिकाणी पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर, अगदी मुंबईपासून पार आपण गोव्यापर्यंत ती एकांकिका आपण ती घेऊन गेलेलो होतो. आणि त्यात मला मी त्यात अभिनय पण करत होतो आणि त्यातला एक असा ते आपण मजबुरीत पाहिजे आपण काहीतरी नवीन इन्व्हेन्शन करत असतो. तर त्या एकांकिकेमध्ये आम्ही डिरेक्टरचा रोल करायचो. डायरेक्ट सुभाषने प्रकाशने केलेली होती, लिहिलेली होती नंदकुमार गोरुल यांनी आणि त्याच्या आम्ही बॅकग्राऊंड आम्ही लाईव्ह करणार होतो. त्याचा डफ वरती वगैरे करण्याचा विचार चाललेला आणि ज्याने डफ वाजवायचा होता

0: होता तो तालमीला येईच ना आणि स्पर्धा आली जवळ, आता करायचं काय हा प्रश्न. आणि तोवर मी हळूहळू ते स्किल अवगत केलेलं होतं, कारण त्याची मला आवड होती वाजवण्याची. मग ते मी डफ हळूहळू वाजवायला शिकलेलो होतो. मग आम्ही काय केलं की आम्ही स्टेजवरच डफ ठेवलेला
1: बर,
0: आणि नाटकातल्या नाटकाला हा दिग्दर्शक म्युझिक करतो आहे डफ वरती, असं आम्ही ते क्रिएट करून अख्ख्या एकांकिकेला फक्त डफ वरती म्युझिक व्हायचं. कारण ते नाटकातल्या नाटकात असं त्याचा प्लॉट होता की एक मुलं एकत्र आली ते नाटक वगैरे करत आहेत, आणि मग त्या नाटकातल्या नाटकासाठी फक्त डफचं म्युझिक करायचो. आणि मग ते कधी मला संगीताकार देखील प्राईज मला मिळालेलं आहे की उत्कृष्ट पार्श्वसंगीत. आणि तेव्हा मी मला आश्चर्य वाटलेलं की बापरे या आपण कसं कॅटेगरीमध्ये घुसलोय, कारण खूप कमी वेळाकरता ते प्ले व्हायचं बेसिकली.
1: आणि खरं तर नाईलाज म्हणून तुला ते काम करावं लागलं.
0: हा, मजबुरीत ते आम्ही आपलं करत होतो, पण त्याच्याकडे देखील प्राइज मिळालेलं होतं अभिनयासाठी, त्या एकांकिकेसाठी प्राइज मिळालेलं होतं. मग केलं काही वर्ष, पण नंतर मग थोडं रिअलाइज झालं की आपण ह्या एकांकिके स्पर्धेवरती जास्त खर्च करतोय ना, कारण बेसिकली आपण एलिम्सला जेव्हा करतो तेव्हा काय आपल्याला फार खर्च येत नाही, पण फायनलला गेलो की मग तो सगळा लाईटचा सगळा तामझाम सगळा तामझाम येतो. मग म्हटलं एकांकिके स्पर्धेवरती जर एका एकांकिकेच्या प्रयोगाकरता जर आपण एवढा खर्च करत आहोत तर मग आपण तोच खर्च नाटकावर का करू नये. आणि स्पर्धेत परत कसली गणित असतात की नंबरात येऊ किंवा नाही, आपण घेतो तो विषय परीक्षकांना रुचतोय किंवा नाही, किंवा परफॉर्मन्स समजा 19-20 झाला तरी आपण बाहेर पडणार आहोत. मग एवढा खर्च करून समजा जर ती सगळी अनसर्टेनिटी असणार असेल तर मग त्यापेक्षा आपणच आपलं नाटक सरळ करावं, आपणच प्रेक्षकांना आवाहन करावं आणि आपण ते करावं, असा विचार मग आल्यानंतर तिथून मग आम्ही बाजूला पडलो. आणि मग जी समजा नावाची एकांकिका म्हटलं त्याचं मग आम्ही नाटक करायला घेतलं आणि ते 2011 साली त्याचं आम्ही नाटक केलं. त्याचं पहिलं नाव होतं रिहर्सल एक युटोपिया म्हणून, आणि नंतर परत मग त्याचं नाव बदललं आणि धर्म प्रायव्हेट लिमिटेड नावाचं त्याच्या नाटकाचं नाव केलं. आणि मग ते 2011 साली त्याचे आम्ही 15-1 प्रयोग तसे केले. हा, म्हणजे मित्र आले तिथे निर्माते म्हणून, आणि आपली टीम तर होतीच पूर्ण जी आधी एकांकिकेसाठी काम करत होती. आणि मग पूर्णपणे आम्ही या साईडलाच वळलो की आता एकेक स्पर्धा करण्यापेक्षा प्रायोगिक नाटकं का असेना किंवा दीर्घांक का असेना आपण ते करत राहू.
1: म्हणजे स्पर्धा करण्यापेक्षा प्रयोग कसे करता येईल याकडे तुम्ही सर्वांनी लक्ष दिलं आणि खरंच खूप चांगली गोष्ट आहे. बरं प्रितेश, तू जिथं नोकरीला आहेस तिथंच तुला नाटकात काम करण्याची संधी मिळाली, ते कसं काय?
0: ते म्हणजे मी आधीपासूनच काम करत होतो, म्हणजे मी मुंबईत आलो आणि 2006 पासून काम करत होतो आणि नोकरीला लागलो 2012 साली. आणि मला दरम्यानच्या कालावधीमध्ये कॉलेजमधून इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स केली, युथ फेस्टिवल केलं, इप्टा वगैरे केलं, त्यातल्या बाहेरच्या स्पर्धा वगैरे केल्या. आणि त्याच्यानंतर मग एक असं मित्रामित्राच्या थ्रू मग वरळीमध्ये सूरप्रभा नावाची एक संस्था आहे जी खूप वर्षांपासून याच्यामध्ये काम करते, आणि मग तिथे जाण्याचा मला संधी मिळाली. आणि तिथे जाऊन मग मी नाटक केलं. अजित भगत सर त्या नाटकाचे डिरेक्टर होते. महाभारत अग्निकांड नावाचं नाटक, सुरेश चिखले दोघेही आता इथे नाही आहेत, तर त्या नाटकात आपण मी पार्टिसिपेट केलं आणि तिथे ओळख झाली बुद्धदास कदम सरांची, आणि ते देखील महानगरपालिकेचे कर्मचारी, आणि त्यांना तिथे कळलं की मी देखील महानगरपालिकेत जॉब करतो. मग ते म्हणाले की तू इथे काम का नाही करत महानगरपालिकेत? सर म्हटलं मला माहितच नाही अशी स्पर्धा होती आहे, कोण काय करत आहे. तर म्हणाले करशील का माझ्याकडे? तर म्हटलं मी का नाही करणार सर, नाटक करायचं. म्हणजे मी कुठे येईन तुम्ही मला कुठेही सांगा कुठे यायचं ते. आणि मग जेव्हा आमची म्हणजे महानगरपालिकेची एक स्पर्धा होते 2 अंकी नाटकाची, जवळजवळ 2 महिने ही स्पर्धा चालते विद्यार्थीनाथ नाट्यगृह विलेपार्ला येथे. मग त्यावेळेस मला कदम सरांचा फोन आला की प्रितेश करशील कार्यक्रम? तर सर म्हटलं येतो. मग त्यांनी वाटतं चौकशी केली, मग त्यांना कळलं की आमचे वॉर्ड्स आहेत ना महानगरपालिकेचे, मग या वॉर्डचा पुरुष कलाकार दुसऱ्या वॉर्ड मध्ये काम करू शकत नाही. मग म्हणाले की अरे तू माझ्याकडे काम करू शकत नाहीस, पण मग तुझ्याच विभागात तू का नाही काम करत? सर म्हटलं इथे कोण काम करतं? तर म्हणाले रामदौंड म्हणून आहेत. मग त्यांनी राम सरांना माझा नंबर दिला आणि इमिजिएट मला राम सरांचा कॉल आला आणि म्हणाले की प्रितेश तू काम करतोस का? म्हटलं हो सर. तर मग कर ना या विभागातून. म्हटलं हो सर मी, मला आवडेल ना करायला. म्हणलं कुठे येऊ मी? म्हणाले आज जमेल. म्हटलं आज पण येतो सर, सांगा कुठे यायचं. मग त्यांनी मला कुर्लामध्ये नेहरू नगरची एक शाळा आहे त्या शाळेत तेव्हा आमची तालीम चालायची, मग तिथे मी गेलो आणि मग राम सरांच्या हाताखाली काम करायला लागलो. माझं 2014ची ही गोष्ट आहे, मी कामाला लागलो 2012 साली. 13 पर्यंत मला माहितच नाही, 13 साली मग मी ते नाटक महाभारत अग्निकांड केलं होतं आणि तिथून मग माझा महानगरपालिकेचा सुरू झाला. मग एकतर आंतरविभागीय खात्यांतर्गत नाट्यस्पर्धेत मग काम करायचं आणि त्याचबरोबर मग आमची म्हणजे महानगरपालिकेची खूप छान परंपरा आहे नाटकांची. ते काय करतात की ही जी स्पर्धा ती भरते सगळ्या आंतरविभागीय आणि खात्यांतर्गत नाट्यस्पर्धा, त्यात जी पहिली 5 नाटकं येतात त्यांना पुन्हा राज्य नाट्याला कम्पीट करण्यासाठी महानगरपालिका अर्थसहाय्य सुद्धा करतात आणि आम्हाला त्या नाटकासाठी 10 दिवस स्पेशल सीएल मिळतात प्रयोगाच्या आधी. आणि मग हे 5 नाटकं जी ही नंबरामध्ये येतात, मग ती राज्य नाट्याला, मराठी राज्य नाट्याला,

0: हिंदी राज्य नाट्याला किंवा संगीत राज्य नाट्याला कम्पीट करतात. मग दरवर्षी नम्रात यायचं, परत राज्याला कम्पीट करायचं, असं करून दर वर्षाला कमीत कमी महानगरपालिकेतून किमान दोन दोन नाटकं मी करत राहिलेलो. आणि मग 2014 पासून 2024 पर्यंत रामसरांच्या हाताखाली काम केलं. आणि ते दिवस अतिशय भारी होते की नाटक म्हणजे काय, अभिनय म्हणजे काय. आणि सरांच्या हाताखाली काम करताना एवढं कम्फर्ट असतं की तुम्ही फुलता. बेसिकली खडकाळ जमिनीवरती जे काही झाड येतं ते फार रेअर असतं, पण सुपीक जमिनीमध्ये इझिली काही फुलून येऊ शकतं ना. तर तशा प्रकारचं ग्राउंड रामसर तयार करून द्यायचे आणि कलाकारांना त्यामध्ये बागडायचं आहे छानपैकी, आपलं स्वतःला एक्सप्लोर करायचं आहे. आणि खूप सुंदर काम करता आलं रामसरांच्या हाताखाली. मग संदेश जाधव सरांच्या हाताखाली काम केलं, ते देखील आमचे महानगरपालिकेत खूप मोठे नट आहेत. सुनील जाधव सर आहेत, त्यांच्या देखील दिग्दर्शनात काम केलं. आणि हा म्हणजे खूप भारी वाटतं की असा जॉब मिळाला आहे की जो आपल्याला जो आपला जो छंद आहे तो जोपासण्याच्या आड तर येतच नाहीये, पण तुम्ही तिथे ऑन ड्युटी देखील तुम्ही करू शकता आहात. आणि ही किती भारी गोष्ट आहे, कुठे किती लोकांना संधी मिळू शकते,
1: प्रोत्साहन मिळतंय, पाठिंबा मिळतोय, खूप मोठी
0: वेळ मिळतो. आणखी पलीकडे माझी ड्युटी 7:30 ते 2:30 असल्यामुळे, आणि आधी 7:30 ते 1:30 होती. मग 1:30 नंतर आपल्याला आपला मोकळाच वेळ, आणि शक्यतो आपला तालमी संध्याकाळच्या असायचा असता 4:00, 5:00 किंवा 6:00. त्यामुळे काहीही करताना कधी आपल्याला असं वाटलं नाही, कारण आपला जॉब आड येतोय की काय. जनरली प्रायव्हेट नोकरी करताना भीती असते की आपल्या एवढ्या सुट्ट्या मिळणार नाही, वेळेत पोहोचू किंवा नाही तालमीला. मग तशी कुठली धास्ती न राहिल्यामुळे आणि नोकरीमुळे एक सिक्युरिटी असल्यामुळे नेहमीच्या याची, मग नाटक निवडणं खूप सोपं झालं. वाटेल ते निवडून वाटेल तिथे काम करण्याची गरज कधी पडलीच नाही. जे आवडतं आहे, जे रुचतं आहे, जिथे स्वतःला चांगलं प्रूव्ह करण्याची संधी मिळते आहे, असं मग करता करता ते करत राहता आलं. हे आणखी जास्त मला महत्वाचं वाटतं.
1: बरं, आता राज्यनाट्य स्पर्धांचा तू विषय निघाला आणि तू बरेच वर्ष राज्यनाट्य स्पर्धा करतोयस आणि तुला काही नाटकांसाठी रौप्य पदक सुद्धा मिळालं आहे अभिनयासाठी, तर त्या नाटकांबद्दल आणि तुझ्या भूमिकांबद्दल सांगा मला.
0: सगळ्यात आधी रौप्य पदक मिळालं ते चवीपुरतं या नाटकासाठी, आणि त्याचा लेखक होते भालचंद्र कोबल सर, आणि दिग्दर्शक अर्थातच रामदौंड होते. आम्ही ते महानगरपालिकेत पहिलं नाटक आल्यानंतर आम्ही ते ह्याला कम्पीट करत होतो. तर त्या नाटकाचं वैशिष्ट्य असं आहे ना की त्यामध्ये 8 पात्र आहेत चवीपुरतमध्ये, आणि त्यामध्ये कलाकारांची रिक्वायरमेंट फक्त 4 आहे. कारण कुबल सरांनी ते लिहितानाच असं लिहिलेलं आहे की प्रत्येक प्रवेशामध्ये 2 पात्र काम करणार, त्यामुळे त्यातले काम करणारे कलाकार प्रत्येक कलाकार 2 त्यामध्ये पात्र करत होता. आणि माझा जो रोल होता ते माझे 2 जे होते ऍक्च्युली, त्यातला एक जो पुरुष आहे तो मुंबई मधला अतिशय सुखवस्तो घरातला 25 मजल्यावरती चांगला फ्लॅट मध्ये राहणारा पण लिबरल असणारा असा एक तो ब्राह्मण होता. आणि दुसरा जो रोल होता तो स्वातंत्र्यपूर्व काळातला पुण्यातला एखाद्या पेठेतला एखादा कर्मठ ब्राह्मण. आणि ती 2 वेगवेगळी टोकं होती, कारण एक अतिशय आत्ताचा आत्ताच्या याच्यामध्ये वावरणारा कसा असेल आणि एक तेव्हाचा कर्मठ ब्राह्मण कसा असेल. आणि बरं, माझा वर्ण पाहता मी तिथे बसवणं शक्यच नव्हतं, पण तरी पण ते मी इतकं करू
1: शकतो
0: मारून नेलं की लोकांना तो ब्राह्मण देखील वाटला, इव्हन परीक्षकांना देखील वाटला, आणि तो त्यासाठी रौप्य पदक देखील मिळालं. ते नाटक साहित्य केंद्रातून पहिलं आलं होतं आणि मग आपण तिथेच आपण फायनलसाठी
1: भेटलेलो होतो
0: औरंगाबाद संभाजीनगरला, आपण भेटलेलो होतो. त्याच्यानंतर केलं ते कूस बदलताना हे मराठी नाटक आहे भगवान हिरे सरांचं, ते रामदौंड सरांनी दिग्दर्शित केलेलं होतं, पण आम्ही ते हिंदीत केलं होतं राज्य नाट्य स्पर्धेला बदलती करवटे नावाने. आणि त्यात जवळजवळ त्याचं पण सेमच गंमत आहे, त्यात पात्र आहेत जवळजवळ 6, पण ते 2 कलाकारांनी करायचे, म्हणजे स्त्री आणि पुरुष ह्या दोन्ही कलाकारांनी किमान 3-3 रोल करायचे. आणि ते 3 रोल पण 3 वेगळ्या धाटणीचे आहेत. पहिला रोल जो आहे तो कॉर्पोरेट मध्ये काम करणारा पण अतिशय लिबरल बुद्धीचा, दुसरा जो आहे तो देखील आत्ताच्याच घडीचा आहे पण थोडासा कर्मठ विचारांचा आहे, आणि तिसरा जो आहे तो अगदीच म्हणजे गरीब असणारा एखादा झोपडपट्टीमध्ये राहणार वगैरे. आणि अशा प्रकारच्या 3 भूमिका आपल्याला करायच्या होत्या. आणि दर ब्लॅकआउटला सगळं चेंज होते, कपड्यांपासून सगळं चेंज, सेट सुद्धा त्याच्यामध्ये चेंज होतो आहे, कपडे सुद्धा चेंज होत आहेत. आणि ते खूप वेगळा तो एक अनुभव होता की एकाच 2 नटांनी 2 अंकी नाटक पूर्णच्या पूर्ण, आणि ते पण एवढे चेंज करत करत तेवढे, कारण वारंवार चेंज व्हायचं
1: अवघड आहे सगळं
0: खूपच. हा, आणि त्या मग तो रोल केला त्याचे, ते 3 रोल होते. त्यासाठी मग हिंदी राज्य नाटकला आपला रौप्य पदक मिळालं.
1: तू म्हणालास ना की एका ब्लॅकआउट मध्ये कपडे चेंज करणं खरं तर सोपं आहे, पण ते कॅरेक्टर चेंज करणं, त्याचं व्यक्तिमत्व घेऊन येणार स्वभाव, बॉडी लँग्वेज सगळेच येतं ना, ते किती अवघड आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आतमध्ये ते, पण 1/2 मिनिटामध्ये ते करणं, 30 सेकंदामध्ये करणं खूप अवघड आहे.
0: आणि ते वारंवार करावं लागायचं, म्हणजे असं नाही की एकदा सीन झाला की संपलं असं नाही, त्यातून येऊन परत आधीचं तुला पात्र घ्यायचं पुढच्या ब्लॅकआउट मध्ये, कपडे चेंज करून परत त्या ठिकाणी येऊन राहायचं आहे. पण ते चॅलेंजिंग असल्यामुळे मग ते करायला मजा यायची,
1: कसरत
0: आणि हे भारी वाटायचं की हे खूप सुंदर होत आहे. आणि आपल्याला आपल्याचा जो कलाकार आहे त्याला आणखी शोधता येतं ना की माझ्याकडे काय काय व्हेरिएशन्स आहेत. एकाच नाटकात जर मी तीन वेगवेगळ्या प्रकारचे पुरुष जर करू शकत असेल तर ते कलाकार म्हणून केवढं चॅलेंजिंग असणार ना आपल्यासाठी. आणि मग ते आम्ही शोधू शकलो आणि मग त्याच्यासाठी परत रौप्य पदक मिळालं, ते देखील खूप भारी दवा वाटलेलं.
1: प्रितेश, आपल्या गप्पा अशाच सुरू राहतील, आता एक गाणं ऐकूया.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव. आपण ऐकताय मराठी गाणी आणि कलाकारांची भेट घडवणारी आपली वाहिनी 100.1 MHz FM गोल्ड.
2: युवातरंग हा कार्यक्रम सुरू आहे. मित्रांनो, तुमचा अर्ज मित्र गोपी भोसले आहेच आणि अभिनेता, निर्माता, गीतकार, दिग्दर्शक प्रितेश मांजलकर सुद्धा आपल्या बरोबर आहे. प्रितेश, हौशी किंवा प्रायोगिक रंगभूमीवरून व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश करणं हे काही सोपं नसतं, तुझा काय अनुभव आहे?
3: तसं म्हणजे आधी हौशी करत होतो आणि राज्यनाट्य स्पर्धा देखील करत होतो आणि त्याच्यानंतर मग जसं म्हटलं मग अशी की एकांकिकेचं आम्ही मग 2 अंकी नाटक करायला घेतलं आणि ते व्यावसायिकला करायला घेतलं. पण त्यावेळेस फक्त कलाकार या भूमिकेमध्येच होतो, कारण मित्र निर्माते होते, मॅनेजर आपल्याकडे होते जे तारखा वगैरे सगळं मॅनेज करत होते. आणि मग त्या अनुभवातून मग आम्ही हळूहळू एक प्रायोगिक

0: प्राइम टाइम जे जुने निर्माते आहेत त्यांनाच मिळतं. नवीन निर्मात्यांना मग सोमवार दुपार मिळेल, सोमवार संध्याकाळ मिळेल, मंगळवार दुपार. आणि मी ह्या सोमवार दुपार मंगळवार दुपारी नाटक बघायला येणार कोण असा मुद्दा असतो. मग त्यात देखील टिकून राहण्याकरता मग ते कसं आपल्याला तारखा मिळवता येतील, एखादा शनिवार एखादा रविवार आपल्याला कसा मिळवता येईल, ह्याची सगळी धावपळ होते. शिवाय पेपरमध्ये ॲड्स देणं, तो खर्च आपल्याला उचलायचा असतो. त्याशिवाय बऱ्याच वेळा काय होतं की आपण नवीन असल्यानंतर जुने जे आपले असतात, आपल्या आधीचे प्रस्थापित लोक जे असतात, तेवढे आपल्याला मदत करत नाहीत. कारण त्यांना देखील भीती असते की एखादा समजा आला आणि त्याला डोईजर समजा होऊन गेला तर परत काय, तर थोडीशी ती इन्सिक्युरिटी आहे, थोडी स्पर्धेचं युग आहे, प्रत्येकाला स्पर्धा करत करत जागावं लागतं. म्हणजे जरी आपण त्याला व्यावसायिक म्हटलं तरी देखील स्पर्धा आहेच टिकून राहण्याची आणि चांगलं करण्याची. त्यामुळे ते सोपं नव्हतंच खरंच, कारण ही सगळी गणितं बघणं, काय असतं सगळं ते समजून घेणं, शिकून घेणं, कारण त्याचा आपल्याला काय परंपरा नव्हती. आपल्या आधी आपल्या घरात हे कोणीच केलं नाहीये. म्हणजे माझ्या घरात तर नाटक करणारं कोणीच नाही. माझ्या भावाने देखील शालेय जीवनात जेवढं केलं तेवढं, त्याच्यानंतर त्याने ते कधी चोखालेत नाही ती वाट. त्यामुळे करणारा एक तर मीच इतक्या आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये आणि आजूबाजूच्या माणसांमध्ये सुद्धा. त्यामुळे ते सगळं समजून घेणं. पण झालं असं ना की या सगळ्या प्रवासात माणसं खूप चांगली चांगली भेटत गेली जी फसवी नव्हती. बऱ्याच वेळा काय होतं की आपण नवीन असल्यानंतर आपल्याला काही फसवणारी माणसं भेटतात आणि मग आपण तिथून नाउमेद होतो आणि आपण परत आपले निघतो घरी जायला की आपण बस झालं हे काय आपल्या हे आपलं काम नाही आहे, आपण बाबा घरी जाऊया. पण तसं झालं नाही. चांगली सहकार्य करणारी माणसं भेटली, चांगलं शिकवणारी माणसं भेटली आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या जोडीने काम करत करत करत आता आपण करतो. आता हे आता जवळजवळ तिसरं आपलं व्यावसायिक नाटक आहे. हो, आणि तिन्ही ऐतिहासिक नाटकच आहेत. तो देखील आणखी त्यातला एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे याच्या आधी जी केली माणूस नावाचा खेळ, प्रसिद्ध प्रॉफिट देखील ऐतिहासिक स्तरावरच घडणार होतं आणि माणूस नावाचा खेळ आत्ताची गोष्ट होती अगदी सुभाषने लिहिलेली. पण त्याच्यानंतर जी तिन्ही नाटकं केली, गणपती बाप्पा मोरिंग असेल, देवानंद पी असुख असेल आणि आत्ताचं महाविज्ञ यशोधरा, तर ही तिन्ही नाटकं ऐतिहासिक नाटकच आहेत आणि खूप मोठा लवाजमा आहे, प्रचंड खर्च आहे प्रयोगाला. आणि मग ते करताना खूप तारांबळ उडतं ऍक्च्युली. पण ते करत राहणं अतिशय गरजेचं वाटतं आणि ते आपण करत राहणं देखील आणखी महत्वाचं वाटतं आणि सोबतीची सगळी साथ मिळते आहे. महत्वाचं म्हणजे माझ्या पत्नीची साथ मला याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मिळते. कारण बऱ्याचं तसंच होतं की तुम्हाला कोणतरी मागे ओढणारं असतं, बऱ्याचं जसं ते घरातलंच असतं की नको शक्यतो करू, कारण आपल्या घराची वाताहत होऊ शकते अशा अर्थाने. पण माझी पत्नी जी आहे पूनम, तिने आजपर्यंत असं कधी केलं नाही, उलट ती सोबतीला उभी राहिली. कधी तर लागली, एकदा गरज लागली होती आम्हाला नाटकासाठी, तर तिने अक्षरशः दागिने देखील घाण ठेवले तिचे आणि आपल्यासाठी तिने फायनान्स उभा करून दिलेला आहे. आता सोबतीला आम्ही काम करतो, माझं अक्कच कुटुंब काम करतं, माझा मुलगा त्रिज्ञा पूनम आणि मी, आता यशोधरामध्ये आम्ही तिघे देखील त्यामध्ये भूमिका करतो आहोत. हा, तर असं आहे. त्यामुळे ते सोपं झालं की सोबतीची माणसं सगळी चांगली भेटली. माझी जी सिद्धार्थची जी टीम आहे ना, त्यातली जी सगळी माझी मुलं आहेत, ती देखील अतिशय कोऑपरेटिव्ह आहेत. म्हणजे जरी आता व्यावसायिक नाटक आपण करत असलो तरी त्यांना निव्वळ मानधनाची अपेक्षा नसते. तर ते काय करतात की त्यांची भूमिका करता करता बॅकस्टेजला जेवढं करणं गरजेचं आहे ते देखील ते करतात कुठल्याही मानधनाच्या अपेक्षेशिवाय. त्यामुळे अशी टीम जेव्हा आपल्याकडे असते तेव्हा आपण मग काहीतरी नक्कीच विचार करू शकतो की आपण काय ना काय करू शकतो, आणखी आपण एखादं मोठं पाऊल टाकू शकतो. कारण सोबतीला आपल्या माणसं आहेत, लाईट करणार सिद्धेश नांदलचकर असेल, अक्षय जाधव असेल, आमचे सेट ज्यांनी केलं रजनीश कोंडविलकर सर असतील, आता अरुण कदम सर आहे ज्यांनी नाटक हे नवीन लिहिलं डिरेक्ट केलेलं आहे. तर ही सगळी माणसं अशी भेटलेली आहेत, अतिशय ती निस्वार्थ बुद्धीने काम करतात. त्याचं जास्त कलेवरती प्रेम आहे की आपण हे करत राहिलं पाहिजे, हे केलं पाहिजे. आणि आमचं एकमेकांवरती प्रेम असल्यामुळे मग ते आणखी चांगलं बॉन्डिंगने ते करत राहणं खूप सोपं होऊन जातं बेसिकली.
1: मला पुढे तुला असं विचारायचं आहे प्रितेश, की आज आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिन. तर अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर आजवर अनेक चित्रपट लघुपट आले. तुला अण्णाभाऊंच्या साहित्यातील सगळ्यात जास्त काय खुणावतं?
0: मला अजून पण आठवत आहे जेव्हा मी शाहीर संभाजी भगत सरांबरोबर काम करायला लागलो होतो आणि आम्ही 1 ऑगस्टला जेव्हा अण्णाभाऊंची जयंती असते त्या दिवशी आम्ही एक कार्यक्रम केला होता यलगार नावाचा शायरीचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम शिवाजी मंदिरला झालेला होता आणि तिथे आधी म्हणजे असं झालेलं की तेवढ्या सगळ्या लेखकांना आधी ओळखत नव्हतो आपण, मी ओळखत नव्हतो बेसिकली. आणि मग हळूहळू एकेकाची ओळख व्हायला लागली, मग त्यांच्या साहित्याबद्दल कळायला लागलं. आणि त्याच कार्यक्रमात एक अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीचा एक खंड तिथे ठेवलेला होता विकायला बाहेर स्टॉल लावून. आणि त्यातला एक तुम्ही खंड उचलला आणि आधी फकिरा मला वाटतं मी वाचलेली होती, ती कादंबरी माझ्याकडे वेगळीच होती. आणि या खंडामध्ये आणखी सगळ्या त्या माकडीचा माळ वगैरे जयंत वगैरे बाकी सगळ्या कादंबरी त्या एका खंडामध्ये होत्या. तर त्यांचं लिखाण एवढं कॅप्टिव्हेटिंग होतं, एवढं फॅसिनेटिंग वाटल्यामुळे वाटलं मला, अक्षरशः एक एक कादंबरी त्यातल्या जो खंडातली होती ती मी एकेका बैठकीतच वाचून संपवली.

0: होते म्हणजे कामाला जायचो महानगरपालिकेला सकाळी 7:30 ड्युटीसाठी, पण रात्री ती कादंबरी संपूनच मग कितीही वाजू दे, 3 वाजले 4 वाजले तरी मी ती संपवायचो पहिल्यांदा आणि मग संपल्यानंतर ती ठेवायचो आणि मग कामाला जायचो. तर त्यातलं महत्वाचं काय वाटतं, त्यातले जे नायक होते ते अतिशय जवळचे वाटायचे, कारण अशा प्रकारचे नायक आपण फार ठिकाणी बघितले नव्हते याच्या आधी. सिनेमात देखील आपण जे नायक बघतो ते त्या वर्गातले येत नसतात. म्हणजे अण्णा भाऊ साठे जेवढे सगळे नायक आहेत ते दलित या जे आपण तसं तथाकथित म्हणतो तशा प्रकारचे नायक असणार, कारण ते प्रेरणादायी वाटतं ना आपल्याला ते सगळं वाचताना. आणि ते विश्व जरासं आपलं आपलंच विश्व आहे की काय, अशा विश्वात आपण ते रिलेट करायला लागतो आणि ते भारीच वाटलं. म्हणजे आणि त्यांनी त्यांची जी शैली होती नरेटिंगची किंवा ती गोष्ट उभी मध्ये अक्कचक्क डोळ्यासमोर तुमच्या उभं राहतं. एखाद्या फिल्म म्हणजे फकीर आता ऑलमोस्ट फिल्मच आहे, तुम्ही ते वाचता तुम्हाला डोळ्यासमोर ते अक्कचक्क सगळं चित्रच उभं राहतं. शिवाय मला वाटतं ते
1: वारणेचा
0: वाघ सुद्धा आहे, मला वाटतं ते मुंबईत घडणारी एक कादंबरी सुद्धा आहे त्यातली,
1: स्मशानातला सोना नावाची कथा
0: हो तिथं आपल्या वर्गामध्ये होती ना, एका शाळेमध्ये होती आपल्याला, ती देखील त्या प्रचंड आवडलेली कथा. तर ह्या सगळ्या ज्या कथा होत्या तर त्यांची जी शैली होती लिखाणाची ती प्रचंड ही कॅप्टिवेटिंग होती की तुम्ही ती वाचतच बसता आणि तुम्ही ते सोडू शकत नाही वाचलं.
1: आणि मुळात त्यांनी खरं खरं लिहिलं, त्याच्यामध्ये कुठे खोटेपणा नव्हता, जे त्यांनी जगले आजूबाजूला बघितलं तेच त्यांच्या लिखाणातून आलंय.
0: अतिशय भारी, आणि म्हणजे खूप कमी शाळा शिकलेल्या व्यक्तीने एवढ्या प्रकारचं साहित्य प्रसवणं म्हणजे एवढी मोठी गोष्ट आहे. ती प्रतिभाच होती त्यांच्या अंतर्भूत की ते त्यांनी करू शकले, खूपच भारी.
1: बरं प्रितेश, आता शेवटचा प्रश्न, तुझे आगामी प्रोजेक्ट कुठले आहेत?
0: सध्या एक चालूच आहे रंगभूमीवरती, महाविज्ञा यशोधरा नावाचं नाटक आहे. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांची पत्नी यशोधरा यांच्या जीवनावरचं ते नाटक आहे. अरुण कदम सरांनी ते लिहिलं आणि डिरेक्ट देखील केलेलं आहे. त्याचे आतापर्यंत 9 प्रयोग झालेत मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये, म्हणजे सांगली सातारा असं आपण तिथून नाटक ते ओपन करून आपण आता मुंबईमध्ये नाटकाचे प्रयोग करतो आहोत. तर ते आगामी प्रयोग ऑगस्टमध्ये असणार आहे. ते आपण व्यावसायिक रंगभूमीवरच करतो आहोत. जवळजवळ 15 कलाकार अभिनेते म्हणजे त्यामध्ये आहेत आणि सोबतीलाच एक मोठा ताफा आहे तंत्रज्ञांचा सेट वगैरे असा, जो 30 लोकांची टीम या नाटकासाठी काम करते आहे. आणि त्याशिवाय काही आपलं युट्यूब चॅनल सुद्धा आहे सिद्धार्थ नावाचं, त्याच्यावरती देखील आपण आपली गाणी करत असतो, त्याचे व्हिडिओ सॉंग्स वगैरे करत असतो. तर त्याचेही काही प्रोजेक्ट आहेत, म्हणजे एक गाणं आहे एक दिवंगत शाहीर आहेत आपले त्यांचं, तर ते खूप गाजलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रावर. तर त्याच गाण्याला धरून त्याच्याच तीच चाल वापरून आपण त्याच्यावरती एक त्याला उत्तर अशा प्रकारचं एक आपण त्याला गाणं लिहिलेलं
1: साधेला प्रतिसाद
0: असं ते एक गाणं येईल. काही लहान मुलांच्या गाण्यांचे देखील प्रोजेक्ट आहेत की लहान मुलांसाठी आपण गाणी केली पाहिजेत म्हणून, तर तो सध्या आपल्या हातामध्ये एक प्रोजेक्ट आहे. काही शॉर्ट फिल्म्स आहेत ज्या लिहिलेल्या आहेत आणि त्या आपण एक्झिक्यूट करायला घेऊ, आणि एक वेब सिरीज देखील आहे जी त्याच युट्यूब चॅनलसाठी आपण करणार आहोत. तर आहेत काही प्रोजेक्ट
1: तुझ्या ह्या सगळ्या आगामी प्रोजेक्टसाठी आमच्याकडून शुभेच्छा. आणि तुला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कालिदास सन्मान पुरस्कार घोषित झालाय, त्याबद्दल सुद्धा तुझं मनापासून अभिनंदन प्रितेश. आणि तुझा अभिनय, तुझी लेखणी, तुझी सृजनशीलता अशीच भरत जाऊ. आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि आमच्याशी संवाद साधलास त्याबद्दल खरंच मनापासून आभार.
0: तुमचं देखील खूप खूप आभार की मी इथे येऊ शकलो आणि मी आपली ही मुलाखत होऊ शकली. खूप भारी वाटलं जसं मगाशी म्हटलं की आधी हे फक्त बघतच होतो म्हणजे ऐकत होतो बेसिकली रेडिओवरून, तर त्या ठिकाणी येऊन आपण तिथे त्याचा एक भाग झालो आहोत ही खरंच खूप भारी भावना आहे. आणि थँक्यू सो मच तुमचे की या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं, मनापूर्वक आभार.
1: धन्यवाद धन्यवाद. मित्रांनो, आता एक गाणं ऐकूया आणि गाण्यानंतर रंजक सफर या कार्यक्रमात आपली भेट होईलच. ऐकत रहा न्यूज ऑन रेडिओ ॲपवर आणि 100.1 MHz वर मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार रसिको, न्यूज ऑन रेडिओ ॲपवर आणि 101 MHz तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आणि रंजक सफर या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो।

अखोर असा घनघोर लागला घोर गजगदंबे जोडुनी मायचा दोर याव समोर या कुळे पोर गजगदंबे काळ चाहला काळा कभिंग राकुस एक आसरा बाळा तुझीच गतुस दाट मनात कल्लोळ तूच मावली सांभाळ ज्योत तुझी गते जाळ लख होऊ दे आभाळ

तेरी सांभाळ गोत तुझी गते जाळ लख हो उदया भाळ आयु देग तू हो देग जागर तुझाच आता गोंधळ

रसिकभाऊ, आज नेल्सन मंडेला दिनानिमित्त दक्षिण आफ्रिकेच्या एका आदर्श नेत्याचा भारत आणि भारतीयांवर पडलेला सखोल प्रभाव आपण ओळखायला हवा. 1994 ना भारत दक्षिण आफ्रिका एकता बैठकीदरम्यान नेल्सन मंडेला यांनी भारताबद्दल मनापासून कौतुक व्यक्त केलं होतं. ते म्हणाले होते की आज आम्ही विजय साजरा करत आहोत आणि आजपासून आम्ही आपल्या लोकांना चांगलं आयुष्य देण्याच्या दृष्टीनं एक पाऊल उचलणार आहोत. आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी भारत आणि तिथल्या जनतेनं दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांचे कौतुकास्पद शब्द भारतीयांच्या हृदयाला स्पर्श करणारे होते.

प्रसिद्ध नेल्सन मंडेला यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेषावर विजय मिळवणारी ती प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि ते मानवाधिकार मिळवून देणारे वकील आंतरराष्ट्रीय शांतता निर्माता होते आणि मुक्त दक्षिण आफ्रिकेचे ते पहिले लोकशाही पद्धतीने निवडलेले अध्यक्ष होते. 18 जुलै हा दिवस नेल्सन मंडेला दिवस म्हणून का साजरा केला जातो ते आपण जाणून घेऊयात. 18 जुलै ही तारीख म्हणजे नेल्सन मंडेला यांचा वाढदिवस अर्थात जन्मदिवस आणि नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस हा विचार मांडतो की प्रत्येक व्यक्तीमध्ये जग बदलण्याची शक्ती आणि प्रभाव पाडण्याची क्षमता असते. म्हणून त्यांच्या 67 वर्षाच्या सार्वजनिक सेवेच्या सन्मानार्थ नेल्सन मंडेला फाउंडेशन आणि UN तुम्हाला तुमच्या वेळेतील 67 मिनिटे इतरांना मदत करण्यासाठी घालवण्यास सांगतात.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: कैच द रेन, बारिश के पानी की एक एक बूंद को हमें बचाना है. तो मेरा खास आग्रह है, वर्षा का बूंद बूंद पानी हम मिलकर के बचाएं.
2: जल है तो हम है. आइए

0: घरों ऑफिसों में रेन वाटर हार्वेस्टिंग तकनीक अपनाएं, रिचार्ज पिट और शाफ्ट बनवाएं, अनुपयोगी बोरवेलों को ठीक करें, जलाशयों से गाद निकालें, अधिक से अधिक पेड़ लगाएं। इस बारिश आइए जुड़े कैच द रेन अभियान से।
1: नमस्कार रसिक श्रोतेयो, मी शिवाजी साटम, आपण ऐकत आहात 100.1 FM गोल्ड वाहिनी। सुमधुर मराठी गाणी आणि रंजक माहितीसाठी नक्की ऐका FM गोल्ड।
2: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस, ज्याला मंडेला दिवस म्हणूनही ओळखलं जातं, हा क्रांतिकारक नेल्सन मंडेला यांच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय दिन आहे। दरवर्षी 18 जुलै रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा केला जातो, आणि हा दिवस अधिकृतपणे संयुक्त राष्ट्रांनी नोव्हेंबर 2009 प्रथमच साजरा केला होता। नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी नव्यानं अशा व्यक्तिमत्त्वांवर प्रकाश टाकतो ज्याच्या महत्त्वपूर्ण कामगिरीनं 20वं शतक बदललं आणि 21व्या शतकाला आकार दिला। त्यांची मूल्य आणि दृढ निश्चय, मानवी हक्क, स्वातंत्र्य आणि न्यायासाठी खोल वचनबद्धता यावर प्रतिबिंबित होतात आणि इतरांसाठी प्रेरणास्रोत ठरतात।

0: अहो नाही मी साधु संतवा नाही मी फकीर अहो मी मदारी जादू माझी हे माझे तकदीर जमूरे
1: हाँ
0: जमूरे
1: हाँ
0: जमूरे ऊपर क्या
1: आसमान
0: आजू बाजू क्या
1: इंसान
0: तेरे पेट में क्या
2: शैतान
0: वाह जमूरे वाह असूदे माझा वर विश्वास तुला रे माझा हा सल्ला
1: सारे आगाम्या पाद्याने

रसिक होल मंडेला यांनी ना प्रत्येक जिवंत व्यक्तीचा योग्य सन्मान आणि समानतेसाठी वकिली केली आणि सर्व सीमा ओलांडून प्रतिबद्धता आणि एकता प्रोत्साहित केली. त्यांच्या समानतेसाठीचे अथक प्रयत्नांनी दक्षिण

आफ्रिकेतील शांततेचा संस्थापक म्हणून त्यांची ओळख जगाला पटवून दिली. पहिला प्रश्न विचारतो, नेल्सन मंडेला हे कुठल्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते? नेल्सन मंडेला हे कुठल्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते त्या देशाचं नाव तुम्ही मला सांगायचंय. दूरध्वनी क्रमांक आहेत 02245 1434 आणि 45 15 41 35. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

रसिको, नेल्सन मंडेला दडपशाहीचा प्रतिकार करणारे सत्तेचे प्रतीक ठरले. अशांततेच्या काळात मंडेलांचा वारसा प्रत्येकाला अपमानापेक्षा सन्मानाची निवड करण्यास, अन्यायाच्या वेळी बोलणे आणि द्वेषापेक्षा क्षमा करायला शिकवतो. ते एकदा म्हणाले होते, स्वतंत्र असणं म्हणजे केवळ स्वतः मुक्तपणे वावरणं असा मुळीच नाही, तर इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर आणि सन्मान करत अशा पद्धतीनं जगणं होय. पहिला प्रश्न विचारला, नेल्सन मंडेला हे कुठल्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते, त्या देशाचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे. दूरध्वनी क्रमांक आहेत 0225415 4134 आणि 45151435. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: नमस्कार, मी स्वप्नील बांदोडकर आणि ऐकत राहा FM गोल्ड।
3: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। 2014 नेल्सन मंडेला पारितोषिक UN जनरल असेंब्लीद्वारे स्थापित करण्यात आलं आणि मानवतेच्या सेवेसाठी काम केलेल्या लोकांच्या कर्तृत्वाला मान्यता देणारा हा पुरस्कार आहे। पहिला प्रश्न विचारला होता की नेल्सन मंडेला हे कुठल्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते, त्या देशाचं नाव आहे दक्षिण आफ्रिका। आणि ज्या श्रोत्यांनी उत्तर देऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्यांची नावं सांगतो। दीपाली विचारे, दीपा पालकर, शुभांगी कारेकर, काशीनाथ क्रमवंत, शाद पावसकर, रवींद्र पाटील, प्रसाद डफळापूरकर, संजय गांधी, शुभलक्ष्मी मस्तकार, मनीषा करवीर, रवींद्र पाटकर, विलास दिवे, नीलम राणे, संतोष शिंदे, वैदेही बेर्डे, मिलिंद टिपणीस आणि गणेश खोत। सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद। भारतातील सर्वात जुन्या 3 विद्यापीठातील एक विद्यापीठ म्हणून मुंबई विद्यापीठाची गणना होते। ब्रिटिश अधिकारी डॉक्टर जॉन विल्सन यांनी 18 जुलै 1857 रोजी मुंबई विद्यापीठाची स्थापना केली होती। समृद्ध आणि वैभवशाली परंपरा लाभलेल्या या विद्यापीठाचा आज 169वा वर्धापन दिन आहे। म्हणूनच आज मुंबई विद्यापीठाविषयी काही गोष्टी आपण जाणून घेऊयात। मुंबईचे पहिले गव्हर्नर लॉर्ड जॉन एल्फिस्टन हे मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलपती, तर मुंबई सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सर विल्यम यार्डले हे पहिले कुलगुरू होते। आणि विद्यापीठाच्या स्थापनेनंतर तब्बल 139 वर्ष हे विद्यापीठ बॉम्बे विद्यापीठ म्हणूनच ओळखलं जायचं। आणि 1996 साली आपल्या या शहराचं नाव बदलल्यानंतर विद्यापीठाचंही नाव बॉम्बेवरून मुंबई करण्यात आलं। दुसरा प्रश्न विचारतोय, मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते? मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते, त्यांचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे। दूरध्वनी क्रमांक आहेत 02245141434 आणि 4515-4135। चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या।

0: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय. स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्य.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्य यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.
2: नमस्कार, मी डॉक्टर गिरीश ओक, आपण ऐकत आहात FM Gold.
3: रंजक सफर कार्यक्रम सुरू. रसिक हो आणि तुमचा आर्जी मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. 1948 माध्यमिक शालांत परीक्षा कायदा होईपर्यंत मॅट्रिकच्या परीक्षा घेण्याचं काम हे मुंबई विद्यापीठाकडे होतं आणि 1859 साली पहिली मॅट्रिकची परीक्षा झाली आणि या पहिल्या मॅट्रिकच्या परीक्षेत 132 मुलांपैकी फक्त 22 मुलंच उत्तीर्ण झाली होती आणि मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर होण्याचा मान महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, बाळ मंगेश वागळे आणि वामन आबाजी मोडक यांनी पटकावला. दुसरा प्रश्न विचारलाय, मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरु कोण होते, त्यांचं नाव तुम्ही मला सांगायचंय. दूरध्वनी क्रमांक आहे 02245 41 34 आणि 45 15 41 35. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

रसिकाओ, सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्स या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणारे मुंबई विद्यापीठ हे देशातले एकमेव विद्यापीठ आहे. अणुऊर्जा विभागाच्या सहयोगाने हा अभ्यासक्रम राबवला जातोय. दुसरा प्रश्न तुम्हाला विचारलाय की मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरु कोण होते. त्यांचं नाव आहे सर विल्यम यार्डले. ज्या श्रोत्यांनी उत्तर देऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्यांची नावं सांगतो. दीपाली विचारे, दीपा पालकर, शुभांगी कारेकर, काशीनाथ क्रमवंत, शुभलक्ष्मी मस्तगा, मनीषा करवीर, वैदही बेर्डे, नीलम राणे, मिलिंद टिपणीस, मंगला शेठ, संतोष तुपशेंद्रे, अरुण सोमवंशी आणि मीरा आठवले. सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद.

0: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ। या खेळाला आज ग्लॅमर आलंय। अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात। यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे।
1: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो। अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या ऍबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो।
0: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर।
2: ऐकत राहा 100 नंबरी सोनं 100 नंबरी गाणं माझ्यासोबत अर्थात पुष्कर श्रोत्री सोबत आकाशवाणी मुंबईच्या FM गोल्ड वाहिनी।
3: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे, खरं तर तो आता संपायला आलेला आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दादाभाई नवरोजी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर विक्रम साराभाई, डॉक्टर होमीबाबा, लालकृष्ण अडवाणी, जगदीश भगवती, डॉक्टर अनिल काकोडकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, द्वारकानाथ कोटनीस, वसुंधरा राजे, अजित गुलाबचंद असे अनेक दिग्गज हे मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी होते आणि ह्या विद्यापीठानं बऱ्याच विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे। तुमचंही शिक्षण बहुतेक मुंबई विद्यापीठातून झालं असेल, तर आज ह्या मुंबई विद्यापीठाचा वर्धापन दिन होता त्याबद्दल आपण बोललो आणि सकाळपासूनच अगदी 10 वाजल्यापासून मनस्पर्शी कार्यक्रम असेल, युवा तरंगमध्ये प्रितेश मांजलकर याची मुलाखत असेल आणि 12 ते 1 रंजक सफर नेल्सन मंडेला यांच्या जन्मदिनानिमित्त आणि मुंबई विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त हे कार्यक्रम तुम्हाला आवडले असतील अशी आशय। मला दूरध्वनी आले, तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचल्या आणि मला खरंच खूप छान वाटतंय। सगळ्यांचे आभार। तर मी गोपी भोसले आजच्यावरती तुमची रजा घेतो आणि उद्या सकाळी 10 वाजता आपण भेटणारच आहोत FM गोल्डवर। आज FM रेनबोवर दुपारी 2:30 अर्चना तुमच्याबरोबर असणार आहे, तर ऐकत राहा आणि ऐकवत राहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी।
4: अगं मुंबई ग नगरी बाडी बाका, जशी रावणाची दुसरी लंका, ग वाजतो ग डंका, डंक चहुमुलखी, राहण्याला गुलाब

समावेश आहे. या कामांना 4 वर्षात पूर्ण करण्याचा सरकारचा मानस असून या विकास कामांमुळे दळणवळणात सुधारणा, प्रवासाच्या वेळेत बचत आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे. शिवाय पुण्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालनाही मिळणार आहे. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे देखील यावेळी उपस्थित असतील. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील SIR म्हणजेच मतदार यादी पुनरीक्षणला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी येत्या 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी नवी दिल्लीत जंतरमंतर इथं बेमुदत उपोषण करत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना आज दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हलवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. वांगचूक यांच्या उपोषणाचा आज 21वा दिवस होता. उपोषणामुळे वांगचूक यांची प्रकृती खालावल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांनी सांगितलं. वांगचूक हे शुद्धीवर असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चारू बांबा यांनी दिली. दरम्यान दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांना जंतरमंतर इथल्या आंदोलन स्थळावरून हटवल्यानंतर काही वेळातच काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. हे आंदोलन यापुढेही सुरूच राहील असं दिपके यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी वांगचूक यांना धक्काबुक्की केली तसंच आंदोलकांनाही मारहाण केली असा आरोपही दिपके यांनी केला आहे. उपोषणाला सुरुवात केल्यानंतर दिपके यांनी आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशननं देखील हे आंदोलन सुरूच राहील असं म्हटलं आहे. संघटनेच्या वतीनं 3 विद्यार्थी आंदोलनकर्त्यांनी आपलं बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धारही केला आहे. संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनादरम्यान 20 जुलै रोजीचा नियोजित संसद मार्चही ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचंही आंदोलकांनी सांगितलं. अमेरिकेने काल रात्री इराणवर पुन्हा हवाई हल्ले केले. दोन्ही देशांमधील शांतता करार मोडल्यानंतर सलग 7व्या दिवशी हे हल्ले करण्यात आले आहेत. इराणची लष्करी क्षमता कमकुवत करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आले आहेत. काल रात्री इराणमधील बंदर अब्बास आणि सिरिक या दक्षिण बंदरांच्या शहरांमध्ये अनेक स्फोट झाल्याचं वृत्त इराणी प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. तसंच स्ट्रेट ऑफ होर्मुझ या आंतरराष्ट्रीय जलमार्गावर 2 तेल टँकर्सना सुरुंग लागल्यानं त्यांचे स्फोट झाल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉप्सनं केला आहे. पण अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने हा दावा फेटाळून लावला आहे. दुसरीकडे इराणने जॉर्डन आणि कुवेत इथल्या अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोननं हल्ला केल्याचा दावा इराणच्या लष्करानं केला आहे. इस्रायलनं गाझापट्टीत एका प्रेतयात्रेवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 7 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. नुसरत निर्वासित छावणीतील शावदा रुग्णालयानं या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत इस्रायली सैन्याकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत PV सिंधूनं धडक मारली आहे. उपांत्य फेरीत सिंधूनं चीनच्या आणि जागतिक क्रमवारीत 4थ्या स्थानावर असलेल्या चेन युफेई विरुद्धचा पहिला गेम 21-19 असा फरकानं जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशी आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युफेईनं सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सिंधूला विजयी घोषित करण्यात आलं. दुसरा उपांत्य सामना जपानची अकाने यामागुची आणि इंडोनेशियाची पुत्री कुसुमा वरदानी यांच्यात होणार असून त्यात जिंकणाऱ्या खेळाडूशी उद्या सिंधूचा सामना विजेतेपदासाठी होईल.

अष्टपैलुत्व, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, असामान्य नेतृत्व गुण अशा प्रतिभांमुळे क्रिकेट विश्वात आदरणीय असलेले वेस्ट इंडिज क्रिकेटचे युगप्रवर्तक सर गारफील्ड अर्थात गॅरी सोबर्स यांचं काल वयाच्या 89व्या वर्षी श्वसनाच्या आजारामुळे निधन झालं. त्यांच्या निधनानं संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. विविध क्रीडापटूंनी आणि इतर मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. क्रिकेट विश्वानं आपला एक अत्यंत तेजस्वी तारा गमावला आहे. ते एक विराज अष्टपैलू खेळाडू होते. त्यांच्या उत्कृष्टतेचा वारसा अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहणारा आहे अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवर सोबर्स यांना आदरांजली वाहिली आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक प्राधिकरणानेही सोबर्स यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सोबर्स यांचं क्रिकेटसाठीचं अनन्यसाधारण योगदान भविष्यात अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणास्रोत राहील. ते अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते असंही बीसीसीआयनं समाज माध्यमांवर म्हटलं आहे. ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सोबर्स यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट संघानं कप्तान रोस्टन चेज आणि शाई होप तसंच महिला क्रिकेटच्या कर्णधार हॅलेम मॅथ्यूज यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांच्या खेळाची गुणवत्ता पुढच्या पिढ्यांना नेहमीच मार्गदर्शन करत राहील असं त्यांनी म्हटलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या खाजगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रमवन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचू यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. भारताची पी व्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. आणि महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स यांना क्रिकेट विश्वाची आदरांजली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, दुपारचे 2:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकूया राधा नमुद्री यांचं कर्नाटक शैलीतील गायन. राग आहे करहर प्रिया. त्यांना मृदंगमची साथ आहे दक्षिणामूर्ती पिल्ले यांची आणि व्हायोलिनची साथ आहे विश्वनाथ रामस्वामी यांची. ऐकूया राधा नमुद्री यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग करहर प्रिया.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण राधा नमुद्री यांनी कर्नाटक शैलीतील गायलेलं गायन आत्ताच आपण ऐकलं. त्यांनी गायलेला राग करहर प्रिया आत्ताच आपण ऐकलं. त्यांना मृदुंगमची साथ होती दक्षिणामूर्ती पिल्ले यांची आणि व्हायोलिनची साथ होती विश्वनाथ रामस्वामी यांची. याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्ये.
2: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
1: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांधे यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह.